दृष्टी सम झाली की उरत ते फक्त परमचैतन्य। राम की कृष्ण, दत्त की शिव असा नामभेदही मग उरत नाही। अज्ञानी जन भगवंताच्याही बाह्य रूपाशी थांबतात। म्हणूनच या अभंगातून रामदास भक्त श्रोत्यांना एक ज्ञानदृष्टी देतात, नामभेद पुसून टाकणारी, परमतत्व एकच आहे हे सांगणारी। पंढरीचा विठू रामदासांना रामच वाटतो, परंतु या विठ्ठल रामानं धनुष्यबाण ठेवून करकटावर ठेवले आहेत। शरयूची ही भीमा झाली आहे, पंढरी आणि अयोध्या असा भेदच उरलेला नाही, अवघे विश्व एकाकार, अशी ही समाधी स्थिती। संतांच्या अभंग सोबतीनं आपणही त्या स्थितीचा अनुभव घेऊया। रामदासांचा राममय विठ्ठल मग आपणालाही दिसू लागेल।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

ऑडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: 30 मे सर्वांचं विस्मरण करून रामच आठवावा. अकर्तेपणे करीत राहावे कर्म हाच परमात्मा आपला करून घेण्याचा मार्ग. न करावा कोणाचा द्वेष मत्सर सर्वात पाहावा आपला रघुवीर. परनिंदा टाळावी स्वतःकडे दृष्टी वळवावी. गुणांचे करावे संवर्धन दोषांचे करावे उच्चाटन. जेथे जेथे जावे चटका लावून यावे. याला उपाय एकच जाण रघुनाथा वाचून न आवड तुझी जाण. देहाचे दुःख अत्यंत भारी रामकृपेने त्याची जाणीव दूर करी. मनावर कशाचाही न होऊ द्यावा परिणाम हे पूर्ण जाणून की माझा त्राता राम. अभिमान नसावा तिळभरी निर्भय असावे अंतरी. जे दुःख देणे आले रामाचे मनी ते तू सुख मानी. देह टाकावा प्रारब्धावर आपण मात्र साधनाहून नाही होऊ दूर. मी असावे रामाचे याहून जगी दुसरे न दिसावे साचे. प्रपंचातील सुखदुःख ठेवावे देहाचे माथा. आपण न सोडावा रघुनाथा. आपण नाही म्हणू कळले जाण. ज्ञानाचे दाखवावे अज्ञान. दोष न पाहावे जगाचे आपले आपण सुधारून घ्यावे साचे. कोणास न लावावा धक्का हाच नेम तुम्ही राखा. एक रामसेवा अंतरी सर्वानुभूती भगवत भावधरी. राम ज्याचा धनी त्याने न व्हावे दैन्यवाणी. नका मागू कुणाकाही भाव मात्र ठेवा रामापायी. वाईटातून साधावे आपले हित हे ठेवावे मनी निश्चित. भगवंताचे विस्मरण हे वस्तूच्या मोहाला कारण. म्हणून भक्ती व नाम याशिवाय ऐकू नये कोणाचेही ज्ञान. परिस्थितीचा निर्माता परमात्मा जाणे त्यातच त्यास पाहावे आपण. सर्व करता राम हा भाव ठेवावा चित्ती. खऱ्या विचारांची जोडेल संगती. व्यवहारातील लाभ आणि हानी मनापासून आपण न मानी. मी आहे रामाचा ही जाणीव ठेवून मनी सुखाने वर्तत जावे जनी. एकच क्षण ऐसा यावा जेणे सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा. रामाविण उठे जीजी वृत्ती त्यासी आपण न व्हावे सांगाती. मी रामाचा हे जाणून वृत्ती ठेवावी समाधान. धन्य मी झालो रामाचा होऊन राहिलो. ही बनवावी वृत्ती जेणे संतोषेल रघुपती. वृत्ती बनविण्याचे साधन राखावे परमात्म्याचे अनुसंधान. शरीर संपत्ती क्षीण झाली तरी वृत्ती तशी नाही बनली. विषयाधीन जरी होय वृत्ती तरी दुरावेल तो रघुपती. संतांची जेथे वस्ती तेथे आपली ठेवावी वृत्ती. सतत विवेक अखंड चित्ती रामनामी मनोवृत्ती. हेची तुम्हा परमप्राप्ती. नामामध्ये ऐसी सत्ता जेणे जोडे रघुनाथा. नामा परतेन मानावे हित हेच आजवर सांगत आलो सत्य. भगवंताला आपले होणे आवडते फार. श्रीराम नामी राहावे खबरदार. रघुनाथ स्मरणात असावे आनंदात तेथे न चाले कोणाची मात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 150 दशक 10 समास 9 पुरुष प्रकृती नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। ज्याला जगत ज्योती म्हणतात किंवा जाणीव म्हणतात, तिच्यामुळं प्राणी जगतात याची रोकडी प्रचिती प्रत्यक्ष पाहावी। पक्षी, श्वापद, किडा, मुंगी, कोणतेही प्राणी जगामध्ये असले तरी त्याच्या अंगामध्ये निरंतर जाणीव असते। त्या जाणीवेमुळे ते आपलं शरीर पळवतात, त्यामुळे ते वाचतात, ते कुठेतरी लपतात आणि दडतात। हे जाणीवेमुळे होतं, सगळ्या जगाला वाचवते, त्यामुळे तिचं नाव जगत ज्योती आहे। ती गेली तर प्राणी जिथले तिथे मरून जातील। मूळ मायातील जाणीवेचा विकार, त्याला पुढे उदकाच्या अनंत तुषार रेणू निर्माण होतात, त्याप्रमाणे विस्तार झाला। त्याप्रमाणेच देवदेवता भूत आपापल्या सामर्थ्यानुसार सृष्टीमध्ये फिरतात, त्यांना खोटं म्हणू नये। अज्ञानी प्राणी भ्रमामुळे संकल्प करतो, त्यामुळे त्याला बाधा होते। ज्ञात्याला संकल्पच नसतो, त्यामुळे त्याला बाधा होत नाही। म्हणून आत्मज्ञानाचा अभ्यास करावा। आत्मज्ञानाचा अभ्यास केल्यावर सर्व कर्मांचं खंडन होतं, हे अनुभवाचे बोल आहेत, याबाबत संदेह नाही। ज्ञान नसेल तर कर्माचा नाश होतो, हे कधी घडत नाही। सद्गुरुविना ज्ञान जोडलं जाणं हेही अघटित आहे। म्हणून सद्गुरु करावा, शोधून सत्संग धरावा, तत्वविचाराचं अंतःकरणात मनन करावं। तत्वाने तत्व समजलं की आपण स्वतःच तत्व होतो आणि अनन्य भावामुळे आपल्याला सार्थकता सहज येते। विचार करता विचार न करता जे केलं ते सगळं वावगं व्यर्थ गेलं। म्हणून विचारपूर्वक वागलं पाहिजे। विचार करेल तो मनुष्य, विचार करणार नाही तो पशु, अशा प्रकारची वचनं देवाने ठाई ठाई सांगितलेली आहेत। सिद्धांत वर्णन करण्यासाठी पूर्वपक्ष उडवावा लागेल, परंतु साधकांना निरूपणामध्ये साक्षात्कार होईल। तसा साक्षात्कार त्यांनी करून घ्यावा। श्रवण, मनन, निजध्यास आणि प्रचिती यामुळे विश्वास निर्माण झाल्यावर रोकडा साक्षात्कार होईल, वेगळे प्रयत्न करावे लागणार नाहीत, असा निर्वाळा समर्थ देत आहेत। इथे श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे पुरुष प्रकृती नाम समास 9 समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 10 समास 10 चला चल निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्म हे गगनासारखं पोकळ आहे, अंतराळ हे नेहमी उदंड उंच निर्गुण निश्चल आहे। ज्याला परमात्मा म्हणतात त्याला अनेक नावे आहेत, किती ते सांगता येत नाही, पण आधी अंती जसं आहे तसंच पसरलेलं आहे। विस्तीर्ण पसरलेला पैस, भोवती दाटलेला आकाश, भासच नाही म्हणून निराभास असं ते आहे। चारही बाजूंना पाताळाच्या आतमध्ये सगळीकडे अंतराळामध्ये कल्पांत काळी सर्व काळी ते साठलेलं आहे। असे एक अचंचल आणि अचंचल असलं तरी चंचल वास्तव, त्याला त्रिविध प्रकारची नावेही खूप आहेत। ते दिसत नसताना नाव ठेवणं, न पाहताना त्याचे खूण सांगणं असं आहे। मात्र जाणण्यासाठी नाव द्यावं लागतात। मूळ माया, मूळ प्रकृती, मूळ पुरुष असं त्याला म्हणतात, शिवशक्ती म्हणतात। नाना प्रकारची नावं आहेत, पण ज्याला नाव ठेवलेलं आहे ते आधी ओळखावं। प्रचिती नसताना त्याची वल्गना करू नये, त्याचं रूप धरण्याची देखील सोय नाही। नावावरून गोंधळू नये, प्रत्यय नसेल तर अनुमान करून गोंधळ

वाढेल. निश्चल गगनामध्ये चंचल वारा भरारा वाजू लागला, पण त्या गगनामध्ये आणि वाऱ्यामध्ये भेद आहे. त्याप्रमाणे परब्रह्म निश्चल आणि माया चंचल आहे, आणि तिथला भासतो तो भ्रम, त्या भ्रमाचा संभ्रम करून दाखवतो. त्याप्रमाणे आकाशामध्ये वारा वाहतो, त्याप्रमाणे ब्रह्मात इच्छा चंचलता सूर्तिरूप आहे. अहंकारामुळे जाणीव झाली, त्याला मूळ प्रकृती म्हटलं. ते नर्मांडीची महाकारण असलेली माया रचलेली आहे. महामाया मूळ प्रकृती कारण हे अव्यक्त आहे, तिला सूक्ष्म हिरण्यगर्भ म्हणतात. विराट ते स्थूल असं पंचीकरण शास्त्रप्रमेय आहे. ईश्वर तनुचतुष्टय म्हणतात, त्यातील जाणीव ही मूळ माया आहे असं गूढ ज्ञान समर्थ सांगत आहेत. पुढील कथा ऐकूया पुढील भागात. जय जय.

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति पारायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति पारायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति पारायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

ಸುಜನಹು ಪಂದ್ಲವನ್ನವ ನಾರದ ಭಕ್ತಿ ಸೂತ್ರ ತದ್ಪ್ರಾಪ್ಯ ತದೇವಾವಲೋಕಯತಿ ತದೇವ ಶೃಣೋತಿ ತದೇವ ಭಾಷಯತಿ ತದೇವ ಚಿಂತಯತಿ. ಯಾವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಧಿಕ ವಿವರಣ ಸಾಹೇ ಸುಜನ हो भगवान जर भेटला नाही तर तो का आला नाही काय कारण असावं आपल्याकडून कळत न कळत काही चूक झाली नाही ना काही पाप तर अडवा आलं नाही ना त्याला कोणी अन्य प्रेमासक्त भक्तानं अडवलं तर नाही ना असे नाना संशय विकल्प निर्माण होतात ते या प्रेमामुळेच होतात. तसंच मन काय पण बुद्धीही त्या प्रेमास्पदालाच विषय करते म्हणजे बुद्धी देखील त्याच्या मिलनाचे उपाय त्याचप्रमाणे त्याच्या स्वरूप स्वभावाधिकांचाच विचार करणारी होते. निश्चय हा बुद्धीचा धर्म आहे ती एकविधतेनं त्याच्याच ठिकाणी दृढ राहते आपली दृढता ढळू देत नाही यालाच अनन्यता असं म्हणतात. तसंच त्या प्रेमी पुरुषाचा अहंकार देखील त्या प्रेमास्पदालाच विषय करतो. मी त्याचा आहे तो माझा आहे मी त्याचा आहे ही तदीयता वृत्ती आणि तो माझा आहे याला मदीयता म्हटलं जातं.

ಸುಜನಹು ಪಂದ್ಲವನ್ನವ ನಾರದ ಭಕ್ತಿ ಸೂತ್ರ ತದ್ಪ್ರಾಪ್ಯ ತದೇವಾವಲೋಕಯತಿ ತದೇವ ಶೃಣೋತಿ ತದೇವ ಭಾಷಯತಿ ತದೇವ ಚಿಂತಯತಿ. ಯಾ ಸಂದರ್ಭದಲ್ಲ ಅಧಿಕ ವಿವರಣ ಸಾಹೇ या सूत्रामध्ये प्रत्येक वाक्यामध्ये एव शब्द घातलेला आहे, तो अन्य क्रियांची व्यावृत्ती करणारा आहे. म्हणजे प्रेमी पुरुषाच्या व्यवहाराचा विषय एकमेव भगवानच असतो असं त्यानं सुचवलं आहे. एक विषय तो सगळ्यांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी तरी. अंध बधिर हे प्रेत लोकाचारी, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी. वो बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे, असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे.

हीच या सूत्रामध्ये दर्शवलेली श्रेष्ठ अवस्था होय. तर असं आहे हे 55 नारद भक्ती सूत्र. तत्प्राप्य तदेव अवलोकयति, तदेव शृणोति, तदेव भाषयति, तदेव चिंतयति. तेव्हा सुजन हो, अशी श्रेष्ठ भक्तिभावावस्था आपल्यालाही प्राप्त व्हावी हीच प्रभू चरणी

सुजन हो 56 नारद भक्ति सूत्र गौणी त्रिधा गुण भेदात अर्धादि भेदात वा याचा अर्थ असा आहे, गौणी भक्ती ही गुण भेदान अथवा अर्थ अर्थार्थी जिज्ञासू या भेदान

हरि भक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरि भक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर धुंडा महाराज मठ उत्पात गल्ली पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरि भक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

बरायदर श्रोतेहो आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. श्रोते हो नमस्कार, 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 7 वाजलेत, आज शनिवार. जाणून घेऊया आजचे काही ठळक कार्यक्रम. श्रोते हो, रूपरेषांतर सकाळी 7:05 दिनविशेष आपण ऐकू शकाल. सकाळी 7:35 रोटरी उद्योग विश्व. सकाळी 8 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मला आवडलेलं पुस्तक. दुपारी 1 आपण ऐकणार आहात कार्यक्रम आजचे पाहुणे, संवादक मेघना साने. 2 दुपारी आपण ऐकणार आहात जीवन रंग, संवादक सुषमा दाते. दुपारी 3 आपण ऐकणार आहात कालाय तस्मैन महा हा कार्यक्रम. संवाद साधलाय डॉक्टर रवी कोरांने यांनी. संध्याकाळी 4 नाट्यसंगीत, संध्याकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आज 30 मे, जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. आजच्याच दिवशी 1987 गोवा हे स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आले. 1993 आजच्याच दिवशी पु ल देशपांडे यांना त्रिदल या संस्थेच्या वतीनं पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1894 आजच्याच दिवशी इतिहासकार डॉक्टर पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचा जन्म झाला. 1916 आजच्याच दिवशी अत्यंत लोकप्रिय आणि प्रतिभावान असे चित्रकार दीनानाथ दलाल यांचा जन्म झाला. 1950 आजच्याच दिवशी सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते परेश रावल यांचा सुद्धा जन्म झाला. 1940 आजच्याच दिवशी भारतीय उद्योजक, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे 26 अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचाही जन्म झाला. श्रोते हो, आजच्याच दिवसाचे आणखीन काही दिनविशेष जाणून घेऊया. 1912 आजच्याच दिवशी ऑर्विल राईट या आपल्या भावासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते विल्बर राईट यांचं निधन झालं. 1950 आजच्याच दिवशी प्राच्यविद्या संशोधक दत्तात्रेय रामकृष्ण भांडारकर यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 1955 भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचं निधन झालं. 1968 चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांचं देखील निधन झालं. 1606 आजच्याच दिवशी शीख धर्माचे 5 गुरु गुरु अर्जुन देव यांचं निधन झालं. तर मंडळी, हे होते आजचे काही दिनविशेष. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
2: ते कसं?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
2: स्मार्ट प्लॅन.
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
0: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
0: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार 10 ते 6:00 तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
3: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज कुक्कुटपालन एक महत्त्वाचा शेती जोडधंदा म्हणून समोर येत आहे आणि आपल्याला ज्या कोंबडीच्या जातीची पिलं पाहिजे आहेत ती जर आपल्याला योग्य वेळी मिळाली तर आपल्याला खऱ्या अर्थानं या व्यवसायामध्ये फायदा होऊ शकतो. याकरता अंडी उबवण यंत्र किंवा अंडी उबवण संयंत्र, ज्याला इन्क्युबेटर असं म्हणतो आपण, तर ते अतिशय चांगल्या प्रकारचं यंत्र आहे की जे अंडी उबवण्याचं काम करतं. तर याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. अंडी उबवणूक संयंत्र जे असतं, एक चौकोनी लाकडी बॉक्स असतो, त्याची लांबी 60 सेंटीमीटर व रुंदी 30 सेंटीमीटर असते. त्याच्या आतमध्ये 3 इंचावर एका जाळीची फ्रेम बसवलेली असते. त्याची जवळपास 100 अंड्याची त्याच्यामध्ये कॅपॅसिटी असते. त्याच्या खालील फळीमध्ये 2 ॲल्युमिनियमची भांडी ठेवलेली असतात. आतून नळीवाटे ही जे आहे भांडी जोडलेली असतात. त्यामधील अंतर जे आहे ते 4 इंच असतं. दोन्ही भांड्यामध्ये सारख्या अंतरावर 10 मिलीमीटर प्लॅस्टिकच्या नळ्या बसवल्या असतात. त्या नळ्या लाकडी बॉक्सच्या लांबीच्या दिशेनं खालून 3 ते 4 इंचावरून छिद्राद्वारे बाहेर काढलेल्या असतात. एका नळीला जाळी बसवलेली असते, दुसऱ्या नळीला तसंच ठेवलेलं असतं. आपण जेव्हा नळीतून पाणी टाकू तेव्हा ते पाणी भरल्यानंतर दुसऱ्या नळ्यामधील जे आहे तोंडातील पाणी जास्त आलेलं आपल्याला दिसेल, भांड्यात पाणी आलेलं दिसेल, ही बाहेर पडेल, त्यामुळे आतमधील पाण्याची पातळी सारखी राहील. या बॉक्सच्या तळाशी ॲल्युमिनियमचा पत्रा बसवलेला असतो. त्या खालील भागात 1500 वॅटची एक कॉईलसुद्धा बसवलेली असते. उबवणूक यंत्रामुळं सर्व अंड्यांना पाहिजे तेवढी आर्द्रता मिळते. त्याचबरोबर बाहेरील बाजूस एक इलेक्ट्रॉनिक मशीन बसवली असते. त्या मशीनद्वारे आतील यंत्रणा कार्यान्वित केलेली असते. ती इलेक्ट्रॉनिक यंत्रणेला चालू बंद करण्याचं काम करते, जेणेकरून ही मशीन 1-1 मिनिटामध्ये सुरू होऊन बंदसुद्धा होत राहील आणि आतील तापमान पाहिजे तेवढं मिळेल. त्याकरता लाकडी बॉक्सच्या झाकणाच्या मध्यभागी एक तापमापी बसवलेली असते. त्यामध्ये एक सेन्सर बसवलेला असतो. हा सेन्सर आतील तापमान नियंत्रणाचं काम करतो. या मशीनमध्ये रोज एकदा जाळीद्वारे पाणी टाकावं, म्हणजे कमी झालेलं पाणी जे आहे ते भरून निघेल. त्याप्रमाणे अंड्यावर 1 ते 4 पर्यंत मार्किंग जे आहे केलं पाहिजे. त्याच्या कारण असं की अंडी दिवसातून 5 ते 6 वेळेला व रात्रीतून 3 ते 4 वेळेला फिरवावी लागतात. त्यामुळे अंड्यातील गर्भाला ज्या पद्धतीने उष्णता व आर्द्रता मिळायला हवी तशी मिळते. ही क्रिया 18 दिवसापर्यंत करावी लागते आणि त्यानंतर 3 दिवसापर्यंत अंड्यातून पिल्ले बाहेर निघेपर्यंत आपल्याला फिरवण्याची गरज नाही, आपण फिरवूच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना घरच्या घरी पिल्लं उपलब्ध होतील आणि शेतकरी दर महिन्याला 80 ते 100 पिल्लाची निर्मिती करू शकतील. ही मशीन बनवण्याकरता अंदाजे 5000 खर्च येऊ शकतो. तर हे जे संयंत्र आहे याची ही पायाभूत माहिती आहे. परंतु या अंडी उबवण संयंत्र जे आहे याच्याविषयी आपल्याला सविस्तर मार्गदर्शन जर पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्राचे जे कार्यक्रम सहाय्यक आहेत, पशुविज्ञान किंवा पशुविज्ञान शाखा जी आहे कृषी विज्ञान केंद्राकडे येथील, यांच्याशी जर संपर्क केला आपण तर या अंडी उबवण संयंत्राबद्दल आपल्याला आणखी विस्तृत माहिती मिळू शकते. आणि खरोखरच हे यंत्र जर आपल्याला योग्य वाटत असेल, आपण ते एकदा सर्वप्रथम पाहून घेणं गरजेचं आहे आणि आपल्याला त्याची जर गरज असेल तर कृषी विज्ञान केंद्राचे जे कार्यक्रम सहाय्यक पशुविज्ञान आहे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला जर तो योग्य वाटलं तर त्याचा जरूर वापर करा आणि आपण त्याचा खऱ्या अर्थानं फायदा करून घ्या. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: देश हिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
7: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
6: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
7: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
6: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या। अटी व शर्ती लागू।

0: नंतर वाचा.
1: अरे काय हे, पुस्तक नंतर वाचा नाही, आता पुस्तक वाचा.
2: ऐकूया मला आवडलेले पुस्तक.
3: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचे जगणं तुमचा आवाज. मी यामिनी पानगावकर ठाणे येथून बोलत आहे. मला आवडलेले पुस्तक या कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत. सुप्रसिद्ध कवी, हिंदी चित्रपट गीतकार साहिर लुधियानवी हे नाव समोर आले की कभी कभी मेरे दिल में, मैं पल दो पल का शायर हूँ, अभी ना जाओ छोड़ कर, जो वादा किया वो निभाना पड़ेगा, अशी अनेक गाणी मनात रुंजी घालू लागतात. ये दुनिया अगर मिल भी जाए तू हिंदू बनेगा, औरत ने जन्म दिया, या गाण्यांचा उल्लेख टाळून लेखाला सुरुवात करणे अशक्यच. शुभांगी खरे यांनी साहिर लुधियानवी यांच्यावर पुस्तक लिहिले आहे. साहिर एक शब्द गारूड असं पुस्तकाचं नाव आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात न डोकावता त्यांच्या विविध प्रकारच्या गाण्यांमधून व्यक्त झालेले विचार त्यात वाचायला मिळतात. काही व्यक्ती वयाने कर्तृत्वाने कितीही मोठ्या असल्या तरी त्यांच्यावरील आदरभाव प्रेम हे त्यांचा उल्लेख एकेरी करूनच व्यक्त करता येतो. अशांपैकीच एक आहेत साहिर. त्यांच्या अनेक गीतांचे अप्रतिम रसग्रहण केलेले पुस्तक म्हणजे साहिर एक शब्द गारूड. लेखिका आहेत शुभांगी रामदास खरे. शुभांगीताईंनी पोस्ट ऑफिसमध्ये 30 वर्ष नोकरी करून 2021 स्वेच्छानिवृत्ती घेतली. पोस्ट खात्यातील रुक्ष वातावरणातही त्यांनी आपली शालेय जीवनापासूनची हिंदी गाणी ऐकण्याची आवड जपली. त्यांचे वडील संगीतप्रेमी आणि लग्नानंतरचा जोडीदारही, त्यामुळे संगीताची आवड निवृत्तीनंतरही त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी शास्त्रीय संगीतही शिकायला सुरुवात केली आहे, त्याचबरोबर पौराहित्याचेही त्या शिक्षण घेत आहेत. लहानपणापासून शायर गीतकार साहिर लुधियानवी यांनी त्यांच्या मनावर गारूड केले होते. त्यांच्या शब्दांनी प्रभावित होऊन त्या गाण्यांवर अभ्यासपूर्ण भाष्य करून काही लेख त्यांनी समाज माध्यमांवर पोस्ट केले. त्या सर्व लेखांचे एकत्रीकरण करून त्यांनी रसिक वाचकांसमोर सुंदर अनुभूती देणारे पुस्तक ठेवले आहे, आणि ते पुस्तक म्हणजेच साहिर यांचे चरित्र. खरं तर हे चरित्र नाही, तर साहिर यांच्या वैयक्तिक आयुष्यात न डोकावता त्यांच्या विविध प्रकारच्या गाण्यांमधून व्यक्त झालेले विचार शुभांगीताईंनी आपल्या पुस्तकात मांडले आहेत. साहिर यांच्या परिचयाच्या पहिल्या प्रकरणात त्यांनी शालेय जीवनापासून त्यांच्या गाण्यांनी आपल्याला कसे प्रभावित केले ते लिहिले आहे. पुढील 24 प्रकरणे म्हणजे 24 चित्रपटांची कथा व त्यातील गाण्यांमागची रंजक कहाणी. एकामागून एक सरस अशा चित्रपटांची नावे अनुक्रमणिकेत बघूनच पुस्तक वाचायची उत्सुकता बळावते.

0: ब्रेक वाजताना ते ते गाणे नव्याने मनात रुजते. एका चित्रपटातील ती सर्व गाणी पुन्हा पुन्हा ओठावर येतात, ऐकाविशी वाटतात. अवघ्या 118 पानांचं पुस्तक असलं तरी ते चवीचवीने वाचायला हवे. गाण्यांमधील अर्थ साहिर यांच्या आयुष्याशी कसा जोडला आहे तेही पुस्तकात उलगडून दाखवण्यात आलं आहे. गाण्यांसाठी निश्चित केलेले गायक गायिका आयत्यावेळी अपरिहार्य कारणाने उपलब्ध होत नाहीत, अशा वेळी ते गाणे कोणाकडून गाऊन घेतले याचाही तपशील वाचायला मिळतो. उदाहरणच द्यायचं झालं तर हम दोनोमधील अल्ला तेरो नाम हे गाणं प्रथम MS सुब्बलक्ष्मी गाणार होत्या, पण काही कारणामुळे ते लता दिदींकडे आले. दिदींच्या स्वर्गीय आवाजाने अजरावर प्रार्थनेचा उदय झाला. काही ओळींमध्ये किंवा शब्दांमध्ये दृश्यानुरूप बदल करावे लागतात, त्याचेही नमुने पुस्तकात वाचायला मिळतात. गाण्यांबरोबरच सिनेमाला मिळालेल्या फिल्मफेअर अवॉर्ड संबंधी माहिती वाचताना लेखिकेचा एकूणच चित्रपट आणि गीतांचा अभ्यास दिसून येतो. नुसतेच एखाद्या आवडत्या कवीच्या गाण्यांबद्दल वरवरचे हे लिखाण नसून चित्रपटाचा प्रचंड मेहनतपूर्वक सर्वांगीण अभ्यास करून लिहिलेलं हे पुस्तक खरोखर संदर्भग्रंथ म्हणून उपयुक्त ठरेल. साहिर यांच्या गाण्यांवर अन्य ज्येष्ठ कवी गीतकार यांनी काढलेले प्रशंसनीय उद्गारसुद्धा लेखिकेने उद्धृत केले आहेत. त्याचबरोबर अनेक गाण्यांचे चित्रीकरण कुठे कुठल्या वातावरणात केले याचे सुद्धा छान वर्णन आहे. हमराज चित्रपटातील हे नीले गगन केतले हे गाणे निसर्गाच्या सान्निध्यात दार्जिलिंगमधील टॉय ट्रेन, हिमालयातील पर्वतराजी, रोपवेमध्ये रमलेले दोन प्रेमजीव यांचे प्रणय दृश्य हे आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. नीलकमलमधील बाबुल की दुवाए लेती जा हे गाणं ऐकताना डोळे भरून येतात. त्याचप्रमाणे या गाण्याचे वर्णन वाचतानाही डोळे पाणावतात. चित्रलेखातील सर्वच अविस्मरणीय गाण्यांचे अप्रतिम रसग्रहण करण्यात आले आहे. खास करून मन रे तू काहे ना धीर धरे शगुनमधील चित्रपटातील तुम अपना रंजोगम या गझलच्या विश्लेषणामुळे अर्थ समजल्याने ती गझल अधिकच श्रवणीय झाली. मुझे जिने दो चित्रपटाचे रसग्रहण वाचून चित्रपट बघण्याची इच्छा झाली नाही तरच नवल. 1958 दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत लालकृष्ण अडवाणी व अटलबिहारी वाजपेयी पराभूत झाले तेव्हा त्यांनी फिर सुबह होगी हा सिनेमा बघितल्याचेही वाचायला मिळते. या सिनेमातील वो सुबह कभी तो आएगी या शीर्षकगीतातील आशावाद फार छान पद्धतीने पुस्तकात सांगितला आहे. जाल चित्रपटातील ये रात ये चांदनी फिर कहा या गीतातील प्रतिकात्मक शब्दांचे व गीता बाली यांच्या अभिनयाचे वर्णनही सुरेख आहे. इज्जत या न गाजलेल्या सिनेमातील जागी बदन में ज्वाला सैया तूने क्या कर डाला हे व ये दिल तुम बिन कही लगता नहीं या गाण्यांवरील भाष्य छानच आहे. चंबल की कसम चित्रपटातील सिमटी होई ये घडिया व धनवान सिनेमातील ये आँखें देख कर हम सारी दुनिया भूल जाते हैं या दोन उत्तम काव्यांचे रसग्रहणही वाचायला हवे. साधना, गुमराह, दिल ही तो है, कभी कभी, त्रिशूल या चित्रपटांच्या कथा व त्यातील गाण्यांबद्दलही लेखिकेने विस्ताराने लिहिले आहे. साहिर यांची वेगवेगळे संगीतकार आणि गायकांबरोबरची ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्रेही आकर्षक आहेत. अनघा प्रकाशनाने साहिर एक शब्द गारुड हे पुस्तक प्रकाशित केले आहे. सुप्रसिद्ध चित्रकार कवी लेखक रामदास खरे यांनी मुखपृष्ठ केले आहे. पुस्तकाला प्रस्तावना गीतकार व पटकथा लेखक विक्रम श्रीराम एडके यांची आहे. आजच्या तरुण पिढीतील वाचकांना जुन्या कलाकारांची ओळख व्हायला या पुस्तकाची नक्कीच मदत होईल. संग्रही ठेवून निवांत क्षणी एकेका चित्रपटावरील लेख वाचताना त्यातील गाण्यांचा आस्वाद घेताना नक्कीच मूड छान होईल यात शंकाच नाही. ऐकत रहा विश्वास रेडिओ.
1: कामचोर या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत आता ऐकूयात किशोर कुमार आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात. संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी. Thank you.
2: तुमसे बढ़कर।

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. संगीतकार बप्पी लहिरी यांच्यासोबत आशा भोसले यांनी गायलेलं ही शब्दरचना आहे इंदिवर यांची. हे गीत ऐकूयात गैर कानोनी या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02-5352-4726-26 किंवा 83-800-16512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात गैरकानूनी या चित्रपटामधलं अपर्णा मयेकर आणि संगीतकार बप्पी लहरी यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं इंडिवर ह्यांचं गीत आता ऐकूयात. संगीत दिलं आहे बप्पी लहिरी यांनी आणि हे गीत आहे जस्टिस चौधरी या चित्रपटामधलं.

0: लेख आणि कथांचं अभिवाचन आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मैत्रकट्टा. सादर करते दत्ता सरदेशमुख. प्रसारण दर मंगळवारी दुपारी 3 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मैत्रकट्टा.
1: कार्यक्रमातलं हे अनंतरचं गीत ऐकूया, दुसरी सीता या चित्रपटामधलं. शब्दरचना गुलजार यांची, संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी, आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आपल्या सोबत मी आहे स्वाती। ही आरती आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात।

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मिलाप या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. नक्षलालपुरी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे ब्रिजभूषण यांनी.

0: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत हसरत जयपुरी यांचं. ऐकूया गीत या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात.
1: जिसके

0: काय ग
1: तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: ऐकूया हेमलता यांच्या स्वरातलं हे गीत, दुल्हन वही जो पिया मन भाए, या चित्रपटामधलं. गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

ऐकूया आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत. गीतकार मजरूह सुलतानपुरी, संगीतकार सचिन देवबर्मन आणि हे गीत आहे बंबई का बाबू या चित्रपटामधलं.

0: सोन्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
0: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनरा पार्क, नाशिक.
2: जिये तो ऐसे जिये या चित्रपटामधलं महेंद्र कपूर यांनी गायलेलं, नक्षलालपुरी यांची गीतरचना तर गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अमित कुमार यांनी गायलेलं किशन कन्हैया या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत. संगीतकार

0: खेळाडू आणि क्रीडांगण या सगळ्यातूनच त्याचं महत्व आणि मूल्य समजावून सांगणार आमचा कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब सादर करते नाना खेरनार. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी दुपारी 2 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार, मी डॉक्टर विलास चकोर, मानसोपचार तज्ञ, नाशिक. 31 मे 2026 रोजी आपण जागतिक तंबाखू मुक्त दिन साजरा करत आहोत. आपल्या सर्वांना माहीतच आहे की तंबाखूमुळे कर्करोग, हृदयरोग, मानसिक आजार आणि अनेक गंभीर आजार होऊ शकतात. आपल्याला या व्यसनाचे खरं रूप उघड करावं लागेल. आपल्याला हे आकर्षण नाकारून तरुणांच्या भविष्यातील आरोग्याला धोका टाळण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. आपण एकजूट होऊन डिझाईनच्या भासवणाऱ्या आकर्षणाला नकार देऊया, आरोग्यपूर्ण जीवनाकडे वाटचाल करूया. धन्यवाद.
0: अॅपेक्स वेलनेस हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक यांच्यातर्फे जनहितार्थ.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची खिलौना या चित्रपटामधली. या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरच गीत ऐकूयात बावरजी या चित्रपटामधलं. कैफे आजमी यांच्या गीताला संगीत आहे मदन मोहन यांचं आणि हे गीत ऐकूयात लक्ष्मी शंकर यांच्या आवाजात.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतानगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: बावरे या चित्रपटामधलं माया गोविंद यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत महेंद्र कपूर यांच्या आवाजामध्ये. गीताला संगीत आहे खय्याम यांचं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: क्रोधी या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात. संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल.

कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं, संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी, आणि हे गीत ऐकूयात बुड्ढा मिल गया या चित्रपटामधलं.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: ऐकूया हेमलता यांच्या स्वरातलं हे गीत, दुल्हन वही जो पिया मन भाए, या चित्रपटामधलं. गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत धाकटी बहीण या चित्रपटामधलं, जगदीश खेवळकर यांचं गीत। ऐकूया संगीतकार सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात रवींद्र भट यांचं गीत ते माझे माहेर या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूया ती मी नव्हेच या चित्रपटावरलं हे गीत. शारदा यांच्या आवाजामध्ये SH बिहारी यांची गीतरचना आता ऐकूयात. आणि या गीताला संगीत दिलं आहे सूरज यांनी.

0: मराठी साहित्यातला दीर्घ परंपरा लाभलेला वाङ्मय प्रकार म्हणजे कथा. अशाच रसाळ सुटसुटीत आणि लक्षवेधी कथांचा श्रवणानंद घेऊया आमच्या सुंदर कथा या कार्यक्रमातून. सादर करते दिलीप कसगावकर. जरूर ऐका दर मंगळवारी रात्री 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: मी डॉक्टर निकिता सचिन पाटील, व्हाईस प्रेसिडेंट, इंडियन मेडिकल असोसिएशन, नाशिक. प्रत्येक सिगरेट पिणारी व्यक्ती व्यसन मुक्तीसाठी योग्य वेळ शोधत असते. समजूतदार व्यक्ती जाणते किती वेळ आहे आज आणि आता. क्विट स्मोकिंग टुडे.
0: एपेक्स वेलनेस हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक यांच्यातर्फे जनहितार्थ
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत भोळी भाबळी या चित्रपटामधलं. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार राम कदम.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात महेंद्र कपूर यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत मधुचंद्र या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे एन दत्ता यांचं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। आणि आता वेळ झाली आहे दिनांक 30 मे च्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची। मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे। अमेरिकेचे इराणवर हल्ले, अब्बास बंदर लक्ष। पश्चिम आशियात शांतता नांदण्यासाठी अमेरिकेच्या हालचाली एकीकडे सुरू असताना दुसरीकडे अमेरिका इराणमधील लष्करी संघर्ष सुरूच असल्याचे चित्र आहे। इराणचे ड्रोन पाडल्यानंतर अमेरिकेच्या सैन्याने बुधवारी इराणमधील लष्करी तळांवर नव्याने हल्ले केले। अब्बास बंदरही लक्ष्य केल्याची माहिती अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ धोका निर्माण करणारे इराणचे 4 वन वे अटॅक ड्रोन पाडले। याशिवाय बंदर अब्बास येथील इराणच्या एका ग्राउंड कंट्रोल स्टेशनवरही अमेरिकेने हल्ला केला। येथून 5वे ड्रोन सोडण्याची तयारी सुरू होती असे या अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केले। इराण सध्या वाटाघाटींसाठी दबावाखाली असून नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांमुळे आपण कोणत्याही करारासाठी घाई करणार नाही असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी स्पष्ट केले। गेल्या 3 महिन्यापासून सुरू असलेल्या या संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेच्या चिंतेचे वातावरण आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलताना ट्रम्प यांनी इराणसोबतचा करार लवकरच होईल असा विश्वास व्यक्त केला। आता वळूया पुढील बातमीकडे। प्रख्यात शाहीर बशीर बद्र यांचे निधन। मुसाफिर है हम भी, मुसाफिर हो तुम भी, किसी मोड़ पर फिर मुलाकात होगी असे म्हणत आपल्या शायरीतून जीवनाचे सार जगण्याचे कंगोरे मांडणारे पद्मश्री सन्मानित प्रख्यात कवी गझलकार शायर बशीर बद्र यांचे गुरुवारी वयाच्या 91व्या वर्षी भोपाळ येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले। बद्र यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि 2 मुले असा परिवार आहे। बशीर बद्र अलीगड मुस्लिम विद्यापीठात विद्यार्थी होते, तेव्हा एका तोंडी परीक्षेत ते अनुत्तीर्ण झाले। एका लोकप्रिय शायरीच्या बद्र यांनी लावलेल्या अर्थाशी परीक्षकाचे एकमत झाले नाही आणि गंमत म्हणजे तो शेर खुद्द बद्र यांनी रचलेला होता, त्यामुळे त्यांच्यावर अनुत्तीर्ण म्हणून शेरा आला। आपल्या समोर उभा असलेला तो विद्यार्थी म्हणजे खुद्द तो कवीच आहे हे परीक्षकांना ओळखताच आले नाही। तरुण वयातील बद्र यांनी आधुनिक उर्दू गझल आणि साहित्य या विषयात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता अशी आठवण त्यांचे पुत्र तय्यब बद्र यांनी सांगितली। आता वळूया पुढील बातमीकडे। मान्सून विशेष कार्यपथकाची नियुक्ती, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मनपाचा निर्णय। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मान्सून विशेष कार्यपथकाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे। मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशानुसार या पथकाची नियुक्ती केली जाणार आहे। 6 विभागांमध्ये या पथकाची नियुक्ती केली जाणार असून विभागीय अधिकारी आणि उपअभियंता यांच्यासह 20 जणांना पथकात समावेश असेल। पावसाळ्यापूर्वी दरवर्षी

0: विविध प्रतिबंधात्मक आणि दुरुस्तीची कामे केली जातात, मात्र अनेक ठिकाणच्या अपूर्ण कामांमुळे पावसाळ्यात आपत्ती उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी स्थिती उद्भवू नये याकरता मान्सून विशेष कार्य पथकाद्वारे शहरात कार्यवाही केली जाणार आहे. या पथकाद्वारे पावसाळ्यात रस्त्यावर पाणी न साचणे, पूरस्थिती न उद्भवणे, झाडे तसेच झाडाच्या फांद्या पडल्यामुळे जीवित आणि वित्तहानी न होणे आदी प्रकारांना आळा घालता येईल. सध्या या पथकाच्या नियुक्तीची कार्यवाही सुरू असून लवकरच 6 विभागांसाठी नियुक्ती केली जाणार आहे. पथकात बांधकाम, घनकचरा, ड्रेनेज, आरोग्य, अतिक्रमण, पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी असणार आहेत. मनपा पावसाळ्यापूर्वी दरवर्षी विविध प्रतिबंधात्मक आणि दुरुस्तीची कामे करत असते. आता वळूया पुढील बातमीकडे. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्साहात साजरी. गंगापूर रोड परिसरातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गंगापूर रोडवरील नियोजित सावरकर स्मारकाच्या जागेवर अभिवादन आणि स्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात सावरकरांच्या प्रतिमेस हार अर्पण करून झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सावरकरांचे राष्ट्रप्रेम, त्याग आणि क्रांतिकारक विचार यांचा गौरव केला. सावरकरांचे योगदान आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत वक्त्यांनी व्यक्त केले. गंगापूर रोड येथे उभारण्यात येणारे सावरकर स्मारक भावी पिढीला राष्ट्रभक्तीची प्रेरणा देईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात अनुराधा बोडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत आहे कवी यशवंत देव यांचं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: खुश खबर, खुश खबर, खुश खबर. आपल्या ओझर टाउनशिप मध्ये स्टेडियम कॉम्प्लेक्सच्या भव्य मैदानावरती सुरू होत आहे आनंद मेळा. दिनांक 28, 29, 30 आणि 31 मे 2026 रोजी म्हणजेच गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या चारही दिवस फन फूड आणि एंटरटेनमेंटने भरपूर आनंद मेळा 2026. विविध आकर्षक आणि गृह उपयोगी स्टॉल्स ज्यामध्ये असतील रुचकर आणि चवदार फूड स्टॉल, नानाविध प्रकारचे व्यावसायिक स्टॉल्स, नवनवीन आणि जागतिक ब्रँडच्या 2-व्हीलर आणि 4-व्हीलरचे रुबाबदार प्रदर्शन, उत्साही आणि खेळकर बच्चे कंपनीसाठी अनलिमिटेड फन आणि एन्जॉयमेंटसाठी भरपूर गेम्स, त्याचबरोबर आपल्या मनोरंजनासाठी 4 दिवस रंगारंग कार्यक्रम. गुरुवारी म्हणजे 28 तारखेला भव्य उद्घाटन सोहळा आणि नृत्य आणि गायनाची अनोखी मैफिल 29 म्हणजे शुक्रवारी करावके गायनाचा नजराणा. शनिवारी 30 तारखेला HLच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोजित मेगा टॅलेंट शो, HAEWRCच्या सर्व सभासद बंधू भगिनी आणि त्यांचे कुटुंबीय यांना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत. आणि रविवारी शेवटच्या दिवशी दिनांक 30 मे रोजी गायन आणि वादनाची अनोखी जुगलबंदी. चला तर मग वेळ कशाला दवडता, ताबडतोब गाठा स्टेडियम कॉम्प्लेक्स आणि मजा करायला या आनंद मेळा 2026 मध्ये. फन फूड आणि एंटरटेनमेंटने भरपूर आनंद मेळा 2026. टायटल स्पॉन्सर नंदन कार्निवल.
3: कार्यक्रमातलं या आनंदाचं गीत आपण ऐकणार आहोत राजा शिवछत्रपती या चित्रपटामधलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत महेंद्र कपूर, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश खेबुडकर यांचं गीत ज्योतिबाचा नवस या चित्रपटामधलं. हे गीत ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांचं गीत भिंतीला कान असतात या चित्रपटामधलं, आशा भोसले आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे संगीतकार सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं ग दि माडगुळकर यांचं. ऐकूया लाखाची गोष्ट या चित्र

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सर्वसाक्षी या चित्रपटामधलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे शांता शेळके यांचं आणि या गीताला संगीतबद्ध केलं आहे भास्कर चंदावरकर यांनी.

कार्यक्रमात ऐकणार आहोत राजमंड राजश्री या चित्रपटामधलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले, विठ्ठल शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं.

0: ये काही सुरले नाही राहील का ध्यानात।
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया कांचनगंगा या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत। गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

कार्यक्रमात हे गीत आहे रामशास्त्री या चित्रपटामधलं शांताराम आठवले यांचं गीत. ऐकूया अनंत मराठे, ऐकूया अनंत मराठे आणि मंजू यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे केशवराव भोळे यांचं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा
2: पार्टनर। मंगळसूत्र या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत ऐकूया कृष्णा कल्ले यांच्या स्वरात। गीताला संगीत दिलं आहे बाळ पळसुले यांनी।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: आता कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. या मालक या चित्रपटामधलं पी सावळाराम यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे स्नेहल भाटकर यांनी. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि मन्नाडे यांच्या आवाजात.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर. बाळासाठी सर्वोत्तम असा आहार म्हणजे स्तनपान. अगदी अमृताशी ज्याची तुलना होते असं बाळासाठीचं पूर्णान्न म्हणजे स्तनपान. या स्तनपानाचे फायदे, समज, गैरसमज, त्याचं महत्व या सगळ्यांबद्दलच जाणून घेऊया आमच्या दुग्धामृत या नवीन कार्यक्रमातन. जरूर ऐका येत्या 7 एप्रिल पासून दर सोमवारी दुपारी 1:30 आणि पुनप्रसारण गुरुवारी दुपारी 12:30, ज्यात मार्गदर्शन करतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाईड लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी. जरूर ऐका दुग्धामृत फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरून.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कवी संजीव यांची गीतरचना दादा चांदेकर यांनी संगीतबद्ध केलेली. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात आणि हे गीत ऐकूया चाळ माझ्या पायात या चित्रपटामधलं.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: एक धागा सुखाचा हे गीत ऐकणार आहोत जगाच्या पाठीवर या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे ग. दि. माडगुळकर यांची. ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: अग हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा।
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेक आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार। चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात।
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही।
1: अगोबाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी?
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक।
2: नमस्कार नाशिककर, मी डॉक्टर शैलेश बोंदर्डे, कॅन्सर तज्ज्ञ। 70% कॅन्सर तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांमुळे होतात। एक सिगरेट काही मिनिटं चालते, परंतु नुकसान आयुष्यभराचे करते। आपण तंबाखूपासून जर दूर राहिलात तर कॅन्सरचे प्रमाण आपोआप 60-70% कमी होईल। 31 मे हा नो टोबॅको डे आहे, तर चला नाशिककर आपण रोज नो टोबॅको डे साजरा करूया।
3: एपेक्स वेलनेस हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक यांच्यातर्फे जनहितार्थ
4: हे गीत आहे। अवघाचे संसार या चित्रपटामधलं शब्दरचना आहे डॉक्टर वसंतराव अवसरे यांची, संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी, आणि हे गीत ऐकूया डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात।

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: आता ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांचं गीत अन्नपूर्णा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात सुधीर फडके यांच्या संगीताने सजलेलं गदी माडगुळकर यांचं गीत एकटी या चित्रपटामधलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुखाची सावली या चित्रपटामधलं गीत. दत्ता डावजेकर यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं. ऐकूया सुमन कल्याणपूर आणि रेखा डावजेकर यांच्या आवाजात.
1: एक होता चिमणा, एक होती चिमणी,

Semana.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
2: कॅनडा। ग दि माडगुळकर यांचं गीत सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या आवाजात। गीताला संगीत दिला आहे वसंत पवार यांनी आणि हे गीत ऐकूयात रंगल्या रात्री अशा या चित्रपटामधलं।

कौतुक म्हणूनी किती नटू मी किती नटू धनी तुमचा नि माझा एक काळा।

ಗೀತ ಪ್ರೀತಿಸೆ ಪಟ್ಟ ಬೋಲೆ ಬಿಟ್ಟು ಬಿಟ್ಟು ಧನಿ ತುಂಬ ಮಾತಾಡೆ.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या

0: कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
1: गाणे गा रे, गाणे गा.
2: आणि आता ऐकूयात जगदीश खेपूडकर यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात मंत्र्यांची सून या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: सांगा सांगा कोणाकडे देऊ
1: कोड सोडवू नाही आहो सुपुरी नका

कार्यक्रमात आता हे गीत ऐकणार आहोत सप्तपदी या चित्रपटामधलं मुकेश यांनी गायलेलं. ही शब्दरचना आहे मधुसूदन कालेलकर यांची. आणि या गीताला संगीत दिलं आहे गजानन द्वारकानाथ यांनी.

0: जी।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: आणत असताना थर्मासमध्ये किंवा बर्फामध्ये आणाव्यात. जनावरांना देईपर्यंत बर्फात ठेवाव्यात. लसीकरण हे निरोगी जनावरांना करावे. लसीकरण हे थंड वेळेस म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी करावे. शेतकरी बंधूंनो, लसीकरण झाल्यानंतर घ्यावयाची काळजी काय घ्यायला पाहिजे? बैलांना लसीकरणानंतर एक आठवडा हलके काम द्यावे, उत्तम आहार द्यावा. लसीकरणानंतर जनावराचे अति थंड व अति उष्ण वातावरणापासून संरक्षण करावे. लसीकरणामुळे गाई म्हशीच्या दूध उत्पादनात तात्पुरती घट येते. शेतकरी बंधूंनो, जनावरांचे लसीकरण आपण करून घेतले, पण कुठल्या महिन्यात कोणते लसीकरण करावे या संदर्भामध्ये थोडंसं जाणून घेऊया. यामध्ये घटसर्प हा रोग जनावराची जात म्हणजे गाय, म्हैस, शेळी, मेंढी पहिली मात्रा 3 महिन्यामध्ये, लसीकरणाची वेळ मे व जून, गाई म्हशींना 5 मिली तर शेळी मेंढीना 2.5 मिली द्यावी. दुसरा म्हणजे एकटांग्या जनावराची जात गाई, म्हशी, शेळी, मेंढी पहिली मात्रा 6 महिन्यांनी, लसीकरणाची जी वेळ आहे मे जूनमध्ये, गाई म्हशीमध्ये 2.5 मिली 2 वर्षा आतील जनावरांना द्यावे. रोगाचे नाव फाशी यामध्ये गाय, म्हैस, शेळी, मेंढी पहिली मात्रा 3 महिन्यामध्ये, लसीकरणाची वेळ मार्च एप्रिलमध्ये, लसीची मात्रा गाई म्हशीमध्ये 1 मिली त्वचेखाली द्यावी. आंत्रविषार या रोगामध्ये शेळी मेंढीमध्ये पहिली मात्रा 4.5 ते 5 महिने, लसीकरणाची वेळ जानेवारीमध्ये 2.5 मिली द्यावी. तोंडखुरी व पायखुरी या रोगामध्ये पहिली मात्रा 6 महिने, लसीकरणाची वेळ ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात, गाई म्हशी 5 मिली त्वचेखाली द्यावी व लहान जनावरांना 2.5 मिली द्यावी. देवी या रोगामध्ये मेंढी पहिली मात्रा 3 महिने, लसीकरणाची वेळ डिसेंबर, मेंढ्यांमध्ये 5 मिली आणि छोट्या पिल्यामध्ये 0.3 मिली द्यावी. फुफ्फुसजन्य दहा हा शेळी मेंढीमध्ये 3 महिने पहिली मात्रा, लसीकरणाची वेळ डिसेंबरमध्ये, लसीची मात्रा 0.2 मिली कानाच्या टोकात अंतत्वसित द्यावी.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया उषा मंगेशकर आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. जगदीश खेपुडकर यांचं गीत, संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी, आणि हे गीत ऐकणार आहोत ज्योतिबाचा नवस या चित्रपटामधलं.

0: खुश खबर। आपल्या ओझर टाउनशिप मध्ये स्टेडियम कॉम्प्लेक्सच्या भव्य मैदानावरती सुरू होत आहे आनंद मेळा। दिनांक 28, 29, 30 आणि 31 मे 2026 रोजी म्हणजेच गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या चारही दिवस फन फूड आणि एंटरटेनमेंटने भरपूर आनंद मेळा 2026। विविध आकर्षक आणि गृह उपयोगी स्टॉल्स ज्यामध्ये असतील रुचकर आणि चवदार फूड स्टॉल, नानाविध प्रकारचे व्यावसायिक स्टॉल्स, नवनवीन आणि जागतिक ब्रँडच्या टू व्हीलर आणि फोर व्हीलरचे रुबाबदार प्रदर्शन, उत्साही आणि खेळकर बच्चे कंपनीसाठी अनलिमिटेड फन आणि एन्जॉयमेंटसाठी भरपूर गेम्स, त्याचबरोबर आपल्या मनोरंजनासाठी चारही दिवस रंगारंग कार्यक्रम, गुरुवारी म्हणजे 28 तारखेला भव्य उद्घाटन सोहळा आणि नृत्य आणि गायनाची अनोखी मैफिल, 29 म्हणजे शुक्रवारी कराओके गायनाचा नजराणा, शनिवारी 30 तारखेला एचएलच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोजित मेगा टॅलेंट शो, एचएई डब्ल्यूआरसीच्या सर्व सभासद बंधू भगिनी आणि त्यांचे कुटुंबीय यांना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत आणि रविवारी शेवटच्या दिवशी दिनांक 30 मे रोजी गायन आणि वादनाची अनोखी जुगलबंदी। चला तर मग वेळ कशाला दवडता, ताबडतोब गाठा स्टेडियम कॉम्प्लेक्स आणि मजा करायला या आनंद मेळा 2026 मध्ये। फन फूड आणि एंटरटेनमेंटने भरपूर आनंद मेळा 2026। टायटल स्पॉन्सर नंदन कार्निवल।
1: आणि आता ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पाटलाचे सून या चित्रपटामधलं गीत। कवी संजीव यांच्या गीताला संगीत आहे राम कदम यांचं।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात लक्ष्मीची पावलं या चित्रपटामधलं सुधीर मोघे यांचं गीत. ऐकूया सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया ग दि माडगुळकर यांचं गीत. स्वर आहे लता मंगेशकर यांचा, संगीत दिलं आहे शंकरराव कुलकर्णी यांनी, आणि हे गीत ऐकूयात माझं घर माझी माणसं या चित्रपटामधलं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: हे गीत आहे बायकोचा भाऊ या चित्रपटामधलं, ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात. गीत रचना आहे पी सावळाराम यांची, संगीतकार वसंत प्रभू.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास, सूरविश्वास कुमार मंच, अष्टोप्रहर स्वरहोत्र, यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे, चार चौघ, ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात वसंत पापट यांचं, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. आणि हे गीत ऐकणार आहोत उंबरठा या चित्रपटामधलं.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: ही भक्ती रचना ऐकूया जगदीश खेबुडकर यांची डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: नमस्कार नाशिककर, मी डॉक्टर समीर चंद्रात्रे, माजी अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन. तंबाखू, सिगरेट, गुटखा व तत्सम प्रकारचे ड्रग्सचे सेवन करणे म्हणजे आपलं चांगलं आयुष्य कमी करणं आहे. श्वसनाचे आजार आणि कॅन्सर तर आहेच, पण डायबिटीस आणि ब्लड प्रेशरच्या रुग्णांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि रक्तवाहिन्यांच्या आजारांचा धोका तंबाखूमुळे वाढतो. तर नाशिककर, तंबाखूला देऊ नकार, निरोगी जीवनाचा करू स्वीकार. धन्यवाद.
1: एपेक्स वेलनेस हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक यांच्यातर्फे जनहितार्थ.
2: आणि हे गीत ऐकणार आहोत संत वाहते कृष्णामाई या चित्रपटामधलं रेखा डावसेकर, जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गीत. हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावसेकर यांनी.

0: दर बुधवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता. सादर करते विश्वास देशपांडे, फक्त रेडिओ विश्वास 90.8 वर.
1: हे गीत ऐकणार आहोत रवींद्र साठे यांच्या आवाजात उंबरठा या चित्रपटामधलं. सुरेश भट यांची शब्दरचना, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेले गीत. ही शब्द आहेत अनंत जाधव यांचे. ऐकूया नवरे सगळे काढव या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज। हेमंत कुमार, मी प्रपुरिका जोशी। विषय आहे तुम पुकारलो। काही जुन्या हिंदी गाण्यांचा विचार केला तर त्या गाण्यामुळे आपला सिनेमाशी एक चांगलाच भावबंध निर्माण झाला। काही गाणी ही फक्त प्रेमभावना दाखवण्यासाठी, व्यक्त करण्यासाठी जणू सिनेमामध्ये होती। ह्या गाण्यांनी लोकांच्या हृदयात घर केले, अगदी त्यांच्या भावना ह्या गाण्याबरोबर जोडल्या गेल्या। हेमंत कुमार यांनी चित्रपट निर्मिती व संगीत दिग्दर्शन सह लोकप्रिय झालेले हे मला आवडलेले असे काही अप्रतिम चित्रपट त्यांच्या गाण्यासकट प्रसिद्ध झालेले, त्यामध्ये खामोशी, 20 साल बाद, कोहरा ह्या 3 फिल्मची आज गोष्ट। मुख्य म्हणजे स्त्री प्रतिमासाठी अवकाश निर्माण करणारी, सजीव व्यक्तिरेखा करणारी वहिदा रेहमान, हेमंत कुमारच्या आवाजाची जादू या तिन्ही फिल्म मधून बघायला मिळाल्या। मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवणारी, आपले विशेष असामान्य क्षमता व्यक्तिरेखा ह्या जोरावर वहिदा रेहमाननी ह्या भूमिका अजरामर केल्या, गाण्यातून सजीव केल्या। बेकरार करके हमें यूं न जाइए, आपको हमारी कसम लौट आइए। असे सुंदर प्रणय रम्य गीत, सौम्य पण दैवी आवाज आणि वहिदा रेहमानचे ते लुटुपुटू तुरुतुरु चालणे, छोट्या बकरीच्या पिल्लूशी खेळत, कुठे गवताची काडी तोंडात घेऊन तर धारधार नजरेनी बघत, ही प्रणय गीत उत्स्फूर्त व गोड वाटली।

कुमार यांच्या आवाजात धीर गंभीर डोहातून आल्यासारखा भासतो. विचारशीलता, गांभीर्य आणि बुद्धिमत्ता त्यात प्रत्यास येते. एक ग्रेस आहे त्या आवाजामध्ये जी रसिकांना आकर्षित करते. लता मंगेशकर यांनी स्वतः सांगितले की हेमंत कुमारचा आवाज म्हणजे एक साधू जणू मंदिरमध्ये गात आहे असे वाटते. कोहरामध्ये कैफी आजमी बरोबर जुळलेल्या सुरांनी परत एकदा उत्तमोत्तम संगीताची निर्मिती केली. त्यांचे शब्द, हेमंतदा यांचं संगीत आणि चित्रपटाच्या दर्जात अशा आशयात मोलाची भर घातली. कोहरा फिल्म मधलेच हे गाणे, ये नयनरे डरे, हे प्रणयगीत तर अलवार पीस फिरवावे इतकं जादुई ठरलं. नवीनच लग्न करून आलेली अल्लड प्रेमिका जेव्हा सजून धजून डोक्यावर पदर घेऊन काजळ घातलेल्या डोळ्यांनी समोर येते तेव्हा ते मादक सौंदर्य पाहत विश्वजीत गाणे म्हणताना हेमंत कुमार यांच्या आवाजामध्ये कोहरा फिल्म मधलं हे हमिंग धीर गंभीर खर्जातल्या आवाजात जेव्हा सुरू होत ना तेव्हा मन एक वेगळ्याच शांततेचा अनुभव करत. हा घूड आवाज एक विशुद्ध शांती समाधान देण्यापर्यंत तुम्हाला जाणवेल.

हेमंत कुमारचं खामोशी फिल्म मधलं हे अजून एक गाणं. पुकारलो हे गाणं संपूर्ण पार्श्वभूमीवर वाजत आहे. मेघदूतचे पुस्तक हातात घेऊन एक एक पाऊल पुढे जाताना ती राधा, पूर्ण स्तब्ध आविर्भाव. जे काही व्यक्त केले आहे वहिदा रेहमाननी ते ह्या बोलक्या डोळ्यातून, चेहऱ्यामधून, गाण्यातून पाठमोरा खुर्चीत बसलेला एक चेहरा, तोही न दिसणारा धर्मेंद्र, आणि हेमंत कुमारचा आवाज संपूर्ण आपल्या मनावर गाण्यातून पकड घेताना, नंतर एक क्षणी सर्वच अमूर्त स्तरावर दोन व्यक्ती त्यांचा मधला हा असामान्य क्षण.

0: अग हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा।
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार। चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात।
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही।
1: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी।
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक।
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि अशोक खरे यांच्या आवाजात अंजान यांचं गीत दीवाना तेरे नाम का। या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: अबोलिया चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत हेमलता आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजामध्ये. गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेलं चाहत या चित्रपटामधलं निदा फाजरी यांचं गीत आता ऐकणार आहोत. संगीतकार अंदू मलिक.

0: विलास चकोर, मानसोपचार तज्ञ, नाशिक. 31 मे 2026 रोजी आपण जागतिक तंबाखूमुक्त दिन साजरा करत आहोत. आपल्या सर्वांना माहीतच आहे की तंबाखूमुळे कर्करोग, हृदयरोग, मानसिक आजार आणि अनेक गंभीर आजार होऊ शकतात. आपल्याला या व्यसनाचे खरं रूप उघड करावं लागेल. आपल्याला हे आकर्षण नाकारून तरुणांच्या भविष्यातील आरोग्याला धोका टाळण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. आपण एकजूट होऊन डिझाईनच्या भासवणाऱ्या आकर्षणाला नकार देऊया, आरोग्यपूर्ण जीवनाकडे वाटचाल करूया. धन्यवाद.
1: एपिक्स वेलनेस हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक यांच्यातर्फे जनहितार्थ
2: कार्यक्रमात यानंतर ऐकूया आगे की सोच. या चित्रपटामधलं बालकृष्णपुरी यांचं गीत किशोर कुमार आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात, संगीतकार राम लक्ष्मण.
3: सपना रियो

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: दो बदन ह्या चित्रपटामधलं शकील बदायुनी ह्यांचं गीत आता ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात. संगीतकार रवी.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: आशा भोसले आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं धर्मवीर या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

0: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
1: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है।
0: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य। आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता। मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर।
2: हर घर सूर्यघर।
3: लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये नक्षलालपुरी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत, दिले नादान या चित्रपटामधलं, संगीतकार खय्याम।

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद. अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ जुन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। श्रोते हो नमस्कार, मी सुषमा दाते जीवनरंग कार्यक्रमात वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती घेते। या कार्यक्रमात आज पुण्याच्या मंगलाताई जोगळेकर यांची मुलाखत घेणार आहे आणि त्यांचा थोडक्यात जरा परिचय करून देते। परिचय मोठा आहे पण थोडक्यात परिचय करण्याचा प्रयत्न करते। त्या व्यावसायिक सामाजिक कार्यकर्त्या आहेत। टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून समाजकार्य विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण केलंय पूर्ण। विधी आणि नागरी नियोजन या विषयातही पदव्या घेतल्या आहेत। समाजकार्य या क्षेत्रात गेली 25-30 वर्ष त्या काम करतायत। सामाजिक विषयातील संशोधनातून त्यांनी कामाला सुरुवात केली। स्त्रिया ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक कार्यक्रम राबवले। मंगलाताईंनी अल्झायमर सपोर्ट ग्रुप पुणे त्याची स्थापना केली 2010 आणि डिमेन्शिया रुग्णांची काळजी कशी घ्यायची हे त्यांच्या कुटुंबियांना सांगायला सुरुवात केली। मंगलाताईंना या कामाच्या दरम्यान PhD पण त्यांनी प्राप्त केली। पण आज केवळ पुण्यात नाही तर महाराष्ट्रात आणि त्याही बाहेर मेंदूच्या आरोग्याबद्दलची माहिती त्यांनी जी दिली आहे त्यासाठी वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप केलेले आहेत, मेमरी क्लब्स याचं जाळं तयार केलेलं आहे आणि मेंदूच्या आरोग्याबद्दल आरोग्य कसं राखावं यासाठी खऱ्या अर्थाने एक चळवळ सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही। मंगलाताईंचे काळजी वाहणारं आणि सगळ्यांना काळजी घेणारं असं व्यक्तिमत्व आहे आणि काळजीवाहक म्हणून घडताना हे त्यांनी पुस्तक नुकतंच प्रसिद्ध त्यांचं झालंय। पण ज्येष्ठ नागरिकांना ऊर्जा देणारा एक कार्यक्रम त्यांनी नुकताच घेतला तर त्या कार्यक्रमाविषयी आपण पहिली एक मुलाखत करूया आणि मला दुसरी त्यांची मुलाखत करायला आवडेल ते म्हणजे अल्झायमर सोसायटीची स्थापना करून त्यांच्या कुटुंबियांना त्या कसं मार्गदर्शन करतात, गायडन्स कसा देतात, मेंदूचं आरोग्य कसं राखावं याविषयी सांगतात त्याची दुसरी मुलाखत घेऊया। मी पोहोचलेच आहे त्यांच्या घरापाशी। नमस्कार मंगलाताई।
6: नमस्कार ताई, मला तुम्ही या मुलाखतीत सहभागी करून घेतल्याबद्दल खूप धन्यवाद।
5: रेडिओ विश्वासतर्फे खरोखर धन्यवाद आधीच म्हणते कारण तुमचं काम खूप मोठं आहे, वेळात वेळ काढून तुम्ही याच्यासाठी तयार झालात। परवा ज्येष्ठ नागरिकांसाठी तुम्ही ऊर्जा देणारा एक प्रकल्प म्हणा, उपक्रम म्हणा किंवा मेळावा म्हणा, तो नुकताच झाला। त्याला 500 ते 600 ज्येष्ठ नागरिक आले होते असं मी पेपरमध्येही वाचलं, त्याबद्दल थोडं सांगा ना।
6: ज्येष्ठ नागरिकांच्या बरोबर माझं बरेच वर्षाचं काम आहे। ज्येष्ठ नागरिक एकटे दुखते राहताना माझ्या बरोबर आपल्या सगळ्यांनाही दिसतात आणि आपल्यासाठी आपणच हा नियम त्यांनी स्वतःला घालून दिलेला आहे। स्वावलंबनाने जगत असतात आणि ते चांगलंही आहे, परंतु होतं काय की ज्यावेळेला वृद्धापकाळ येतो, मोबिलिटी कमी होते, त्यावेळेला अनेक गरजा निर्माण होतात आणि त्यावेळेला मदतीची आवश्यकता लागते। बरोबर ना?
5: अगदी खरंय। हा कार्यक्रमाचं आयोजन कुठे केलं आणि म्हणजे म्हणूनच करायचं ठरवलं का?
6: तर हो, त्यासाठी तर दिसत असं की ज्यावेळेला ते एकटे राहतात त्यावेळेला मदतीची त्यांना आवश्यकता असते, मदत कुठे घ्यायला जायचं हे माहीत नसतं आणि मदत योग्य वेळेला घेणं फार महत्वाचं असतं आणि ती जर योग्य वेळेला मदत घेतली म्हणजे आमच्या अल्झायमर सपोर्ट ग्रुपच्या कामातून आम्हाला असं दिसतं की मदत जर योग्य वेळेला घेतली गेली तर आयुष्य पुष्कळ सुखकर होतं आणि त्यासाठी म्हणून या संस्थांना एकत्र आणावं असं वाटलं. ज्या वेळेला आम्ही असं ठरवलं की संस्थांना एकत्र आणूया, त्यावेळेला आम्हाला 16-17 संस्था एकट्या पुण्यामध्ये काम करतायत हे माहीत नव्हतं. आणि आम्हाला असं वाटलं की 10 संस्था म्हणजे पुष्कळ होतील, आणि आमचा हॉल तसा लहान होता. परंतु ज्या वेळेला त्याचं नियोजन करायला सुरुवात केली त्यावेळेला असं दिसलं की पुष्कळ कामं चाललेली आहेत आणि एकाच ठिकाणी लोकांना ही माहिती मिळावी हा त्याच्या पाठीमागचा हेतू होता, आणि तो पुष्कळ प्रमाणामध्ये साध्य झाला असं ह्या कार्यक्रमाला जो प्रतिसाद मिळाला त्यावरून आम्हाला वाटलं.
7: बरोबर. पण ज्येष्ठ नागरिकांच्या कुठल्या गरजा आहेत तुम्हाला असं वाटतं किंवा जाणवत?
6: ज्येष्ठ नागरिकांच्या पुष्कळ गरजा आहेत. पहिली गरज मला वाटतं सोबतीची आहे, कंपॅनियनशिप. कारण एकटेपणा हा एक खूप मोठा प्रश्न ज्येष्ठ नागरिकांच्या मध्ये वावरताना आपल्याला जाणवतो. त्यामुळे त्यांना सोबतीची गरज असते, बोलायची गरज असते, कुठेतरी कुणाच्या बरोबर तरी जाण्याची गरज असते. त्यानंतर घरात सुद्धा कोणाचा तरी वावर आहे, कोणीतरी आहे, ही जी भावना आहे ना ती फार महत्वाची असते. त्यामुळे कंपॅनियनशिप हा एक ही एक सेवा या संस्था आपल्याला पुरवताना दिसतात. त्याबरोबर अनेक सेवा आहेत, थोड्याशा म्हणजे ह्या गरजा पण आहेत आणि सेवा उपलब्ध पण आहेत असं दोन्ही बाजूंनी या प्रश्नाचं खरं म्हणजे उत्तर आहे. तर टेक सपोर्ट म्हणजे आपल्याला ज्येष्ठांना टेक्नॉलॉजीच्या गोष्टी फारशा माहीत नसतात, तर टेक्नॉलॉजीच्या गोष्टी शिकवणे, घरामध्ये वेगवेगळ्या कामांसाठी मदत करणे, कधी काहीतरी आणून हवं असतं, कधी घराची दुरुस्ती असते, देखभाल असते, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. लीगल डॉक्युमेंट असतील किंवा इतर काही पेपर वर्क असेल त्याच्यासाठी, बँकिंगच्या साठी मदत लागते. आणि सगळ्यात कुठेतरी जायचं असतं सारखं ने आण करणे, म्हणजे कोणा अगदी एखादा कार्यक्रम असेल त्याच्यासाठी जायचं आहे, रात्री अपरात्री तो कार्यक्रम संपतो आणि मग यायला नको वाटतं, अशा वेळेला जर अशा प्रकारच्या सेवा असतील तर ते फायद्याचं ठरतं. ह्या सगळ्या वेगवेगळ्या सेवा आहेत आणि मला असं वाटतं की जिथे कमी तिथे आम्ही असे एक या संस्थांनी आपल्या समोर एक नियम घालून दिलेला दिसतो. म्हणजे आमच्याकडे एक जण आले होते, त्यांनी अंत्यसंस्काराची सेवा आहे का हे देखील विचारलं यातल्या एका संस्थेला.
7: बरोबर. तर किती प्रकारच्या गरजा आहेत हे लक्षात येतं,
6: किती प्रकारच्या गरजा आहेत. आणि त्यातली सगळ्यात प्रमुख गरज आहे ती आरोग्य संदर्भामधली आहे. म्हणजे ज्या वेळेला आरोग्य ढास दळत जातो त्यावेळेला मदतीची नितांत गरज लागते. मग ते डॉक्टरच्या अपॉइंटमेंट कडे जाणं असो किंवा हॉस्पिटलमध्ये एखादं प्रोसिजर करायचंय, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचंय, किंवा हॉस्पिटलायझेशन झालं तर कोणीतरी जवळ बसायला हवेत, कितीतरी प्रकारचे आहेत. मग ते मेडिकल मॅनेजमेंट आहे, मेडिसिन मॅनेजमेंट आहे, एकंदर आरोग्याकडे जे काही प्रश्न आहेत त्यांच्याकडे लक्ष ठेवणं आहे. बरेचदा मुलं परदेशामध्ये असतात, अशा वेळेला इथे काय घडतंय.
7: मी आता तेच म्हणणार होते की हा प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्गीय लोकांमध्ये जाणवला का? कारण गरिबांमध्ये सगळी घरं शेजारी शेजारी चिकटून असतात, सगळ्यांचे भीषण प्रश्न असतात, आणि त्यामुळे ते आपाप लोक, लोकसंख्याही जास्त असते, पोरही तिथेच असतात, त्यामुळे ते म्हातारे सांभाळले जातात समोर. पण मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्गामध्ये आपण म्हणूया की मुलं परदेशात असतात, त्यांचं एक लिमिटेड इन्कम असतं आणि त्यात हे सगळं साध्य करायचं असतं. पुन्हा उच्चगामध्ये पण खूप प्रकारची माणसं हायर करून ते आपल्या गोष्टी निभावून नेतात, तर ही समस्या जास्ती मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्गीय लोकांमध्ये आहे का?
6: सुशिक्षित लोकांच्या मध्ये जिथे तुम्ही म्हणलात की मुलं आता एक बरोबर राहत नाहीयेत त्या ठिकाणी ही समस्या जास्ती आहे, ही गोष्ट नक्कीच खरी आहे. परंतु एक गोष्ट सांगू का की मदत घेण्याची जी प्रवृत्ती निर्माण होतीये किंवा आता मला मदत घ्यायला पाहिजे, मला हे माझं वृद्धापकाळ निघवायचं आहे, हा ही जी गरज निर्माण झाली आहे त्यामुळे मदत घ्यायला पाहिजे ही कुठेतरी भावना निर्माण झाली आहे. पण त्याचं कन्वर्जन ऍक्च्युअली मदत घेतली जाईल का इथपर्यंत झालंय का हे आपल्याला अजून माहिती नाहीये. कारण मदत घेणे ही आपली प्रवृत्ती तशी नाहीये, ज्येष्ठ नागरिक दिसत आहेत ते स्वावलंबनाने राहायचंय त्यांना, म्हणजे स्वावलंबन आवडतंय असंही दिसतंय. कारण याचं कारण म्हणजे जरी मुलं इथे जवळपास किंवा या गावामध्ये असतील तरी ती बिझी आहेत, त्यांना फारसा त्रास द्यायचा नाहीये हे देखील ज्येष्ठांच्या मनात आहे. आणि आपली जी एक मध्यमवर्गीय वृत्ती आहे त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आपण करू शकतो किंवा ज्या गोष्टीला मदतीची मुळातच आवश्यकता नाहीये त्याला त्या कामाचा मोबदला देणे इथपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. तर मला असं वाटतं की ज्येष्ठांनी ह्या प्रदर्शनाला भेट देऊन एक पाऊल नक्कीच पुढे टाकलेलं आहे की काय संस्था आहेत, त्या काय करतायत आणि मला केव्हा त्यांची मदत घ्यायला पाहिजे आणि मी केव्हा ती मदत घेऊ शकतो याची माहिती त्यांनी घेण्यासाठी ते आले ही फार महत्वाची गोष्ट आहे.
7: फार मोठी गोष्ट आहे. आणि 500 लोक आले म्हणजे आधी तर ज्येष्ठ नागरिक असं म्हणायचे आम्हाला मदतीची गरज नाहीये, पण तिथपासून हा प्रवास मला लागणार आहे मदत, माझं वय काही कमी होणार नाही वाढणारच आहे, आणि मग मला किती प्रकारच्या मदतीची आवश्यकता आहे हे सगळं त्यांना कळून आलेलं आहे.
6: सगळं ऍक्सेप्टन्स झालं ही मोठी स्टेप आहे असं मला वाटतं.
7: अगदी अगदी खरंय.
6: आणि दुसरा एक म्हणजे जे संस्था होत्या त्यांना एक असं जाणवलं की ज्येष्ठांना ही एवढी मदत मिळते हे आश्वासक भूमिका वाटली, म्हणजे हे चांगली गोष्ट आहे की एवढे लोक या ठिकाणी काम करतायत ही थोडीफार आश्चर्याची गोष्ट आम्हाला सगळ्यांनाच वाटली.
7: वा, म्हणजे 10-12 संस्था तिथे आलेल्या होत्या.
6: 10-12 नाही, जास्तच होत्या, म्हणजे 16 संस्थांनी नावं दिली होती आणि अजून देखील 1-2 संस्था आल्या. म्हणजे साधारणपणे एकट्या पुण्यामध्ये एवढं काम होतंय हे आम्हाला फार आश्चर्याचं वाटलं. पण ह्याच्यामध्ये काही गोष्टी साध्य झाल्या, त्या म्हणजे अशा की नुसतं ही लोक एकत्र आली असं नाही, तर ह्या संस्थांना जरी आता त्यांचं मला माहिती नाही की त्यांचा बिझनेस किती चांगला चालतोय, पण मला असं वाटतं की या संस्थेने त्यांना नक्की मोटिवेशन मिळालं की मी जे काही काम करतोय ते योग्य काम आहे, ते मला करायला हवंय, त्याच्यामध्ये ज्येष्ठांच्या गरजा काय आहेत त्यानुसार मला बदल करायचे आणि मला ज्येष्ठांच्या पर्यंत पोहोचायचंय आणि ते मार्केट आहे. म्हणजे आपल्याला बाहेर होऊन उभं राहायचंय, लोक आपल्याकडे येणार आहेत, ती कुठेतरी खात्री जी आपल्याला वाटते अशा प्रकारच्या सेवा देण्यामध्ये, कारण हा सोशल एंटरप्रेन्युअरशिप आहे ना हे सगळं.
7: खरंय खरंय, अगदी फार महत्वाचा विचार मांडला तुम्ही. हा सोशल एंटरप्रेन्युअरशिपचा विचार तुम्ही रुजवला तिथे पहिल्यांदा की हे दोन्ही बाजूनी होऊ शकतं, वृद्धांना मदत हवी आहे आणि मदत करणाऱ्या संस्था आहेत, तर हा असा मेळावा तुम्ही महाराष्ट्रभर घ्यायला हवा असं एक मला खरंच वाटतं.
6: महाराष्ट्रभर अशा किती संस्था आहेत त्याची आधी पहिल्यांदा माहिती करून घ्यायला लागेल आपल्याला,
7: ते रिसर्चच करावं लागेल.
6: हे एक चांगलं पहिलं पाऊल टाकलं गेलं असं मला वाटतं. आणि खरोखरच आम्हाला 2-4-5 ठिकाणाहून अशी म्हणजे आमच्याकडे विचारणा करण्यात आलेली आहे की पुण्यात सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शनं भरवा आणि त्यामुळे लोकांना वेगवेगळ्या भागातल्या लोकांना ही माहिती पोहोचेल. तर हे म्हणजे खूप चांगलं वाटलं आम्हाला, हा जो काही रिस्पॉन्स मिळाला त्याचा नक्कीच आनंद वाटला. आणि काहीतरी
7: उपयुक्तता आहे, त्याची उपयुक्तता फार मोठी आहे.
6: बरोबर आहे,
7: म्हणजे कुठल्या संस्था कुठल्या परिसरात आहे हेही महत्वाचं, कुठल्या त्या सेवा देऊ शकतात आणि माणसं कुठल्या कुठल्या सेवा घेऊ शकतात हे सगळं तुमच्यामुळे कळलं. आज एका प्लॅटफॉर्मवर तुम्ही दोघांना एकत्र आणलं तसं म्हटलं तर.
6: अगदी बरोबर.
7: आता पुढे यांच्यासाठी परत एखादे फॉलोअप किंवा फीडबॅक असं काही घेणार आहात का?
6: फीडबॅक म्हणजे एक गोष्ट आणखीन चांगली झाली की या संस्था सुद्धा सगळ्या एकत्र आल्या, म्हणजे आमचा ग्रुपवरती आल्या, एकमेकांशी ओळख झाली आणि त्यातून एकमेकांशी ओळख आणखीन वाढावी आणि सहयोग एकमेकांचा एकमेकांना मिळावा ही एक स्टेप आता आम्ही सध्या त्याच्यावरती काम करणार आहोत पहिल्यांदा. आणि मग दुसऱ्या कुठल्या आणखीन सेवा याच्यामध्ये इन्क्लूड करता येतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता डिमेन्शिया सारखे जे आम्ही काम करतोय त्याच्याबद्दल आम्ही यावेळेला फारसं काहीच बोललो नव्हतो, परंतु हे सुद्धा वृद्धापकाळातलेच आजार आहेत. अल्झायमरचा आजार असेल, पार्किन्सनचा आजार असेल, इतर जे काही असे अशा गोष्टी आहेत त्यांचे सपोर्ट ग्रुप्स आहेत, त्यांच्या सपोर्ट ग्रुपची माहिती देखील मिळायला पाहिजे. आणि सपोर्ट ग्रुपमध्ये देखील लोकांचा सहभाग असला तर त्यांना खूप मार्गदर्शन तर मिळतंच, पण ते सगळे एकत्र राहतात, त्यांचा प्रवास खूप मला असं वाटतं की शांततेचा व्हायला मदत होते. म्हणजे ताणतणाव जरी कमी होता, कुठल्या दिशेने जायचंय ते समजतं. तर अशा प्रकारे आणखीन वेगवेगळ्या काही गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड करता येतील का असा एक थोडासा विचार.
7: आणि म्हणजे तुमचं काम नेहमीच रिसर्च बेस्ड असतं आणि हेल्पलेसनेस पासून हेल्पफुल च्या तऱ्हेने तुमचा प्रवास असतो. मंगलाताई, हा तुम्ही जो सांगितलात की ज्येष्ठांच्यासाठी घेतलेल्या उपक्रमासाठी मेळाव्यासाठी इतकं चांगलं काम झालंय दोन्ही बाजूनी, आणि आता मुलाखतीची वेळ संपत आल्यामुळे तुम्ही इतर गावातल्या लोकांना काय सांगाल हे सांगा, आणि मग दुसरी मुलाखत तुमची मी डिमेन्शियाबद्दलच्या लोकांच्यासाठी तुम्ही केलेल्या कार्याबद्दल घेणार आहे.
6: मला असं वाटतं की तुम्ही जरी वेगवेगळ्या गावांमध्ये एकटे असाल तरी कुठेतरी काहीतरी काम चाललेलंच असतं, आणि ज्या वेळेला आपल्याला गरज असते त्यावेळेला आपल्याला माहिती काढणं आवश्यक असतं. म्हणजे माझ्या डोळ्यासमोर आमचा एक केअरगिव्हर आता, म्हणजे आमच्या एक केअरगिव्हर बाई आहेत, त्या माझ्या डोळ्यासमोर येत आहेत. आणि ही गोष्ट 10-12 वर्षांपूर्वीची आहे, त्यावेळेला काही एवढ्या संस्था उपलब्ध नव्हत्या, पण त्यांनी अशी माणसं शोधून काढली की जी मला ह्या या ठिकाणी मदत करतील. म्हणजे अगदीच ती संस्था नसतील तरी कुठल्या तरी व्यक्तींमार्फत तुम्हाला लागेल ती मदत मिळू शकण्याची नक्की शक्यता आहे, तर ती मदत तुम्ही घ्या. संस्था तुमच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागेल कदाचित, कारण पुण्यामध्ये काय चाललंय किंवा इतर शहरांमध्ये काय चाललंय ते छोट्या गावांपर्यंत पोहोचायला वेळ लागेल, पण असे व्यावसायिक तर उपलब्ध असतातच. तर ह्या व्यावसायिकांची किंवा इतरांची, बरेच ज्येष्ठ नागरिक आमच्याकडे असे आले होते की आम्हाला लोकांना मदत करायची, अजून आमची तब्येत चांगली, आमचं आरोग्य चांगलं आहे, आम्ही इतरांना मदत करू इच्छितो. तर अशा लोकांचा सुद्धा एखादा ग्रुप जमवायला हरकत नाही की ज्यामुळे तुम्हाला गरजेच्या वेळेला लोक मदतीला उपलब्ध असतील. आणि ही मदत घेणं हे फार महत्वाचं आहे, ती मदत असेल तर आपलं आयुष्य बरंच सोपं जातं. आणि वृद्धापकाळामध्ये आपल्याला हीच भावना महत्वाची असते की माझं कोणीतरी आहे.
7: वा, खूप छान सांगितलं. परत आपण पुढच्या मुलाखतीत भेटूया, तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ विश्वास, याच दिवशी याच वारी. नमस्कार मंगलाताई, पुन्हा एकदा धन्यवाद.
6: धन्यवाद, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: उदित नारायण, अभिजीत, अलका याज्ञिक आणि हेमा सरदेसाई यांनी गायलेलं होगी प्यार की जीत या चित्रपटामधले गीत आता ऐकूयात. समीर यांच्या गीताला संगीत दिलं आहे आनंद मिलिंद यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांनी गायलेले गीत आता आपण ऐकणार आहोत. हीना या चित्रपटामधलं. गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन.

0: हिना या चित्रपटामधलं गीत आत्ता आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार होते रवींद्र जैन.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
0: झुटा सच या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गायक कलाकार किशोर कुमार, आशा भोसले, प्रीती सागर आणि प्रिया मयेकर. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: आवडलेले पुस्तक या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात विविध वाचकांना आवडलेल्या पुस्तकाचा परिचय. प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मला आवडलेलं पुस्तक.
1: लता मंगेशकर आणि हरिहरण यांच्या आवाजात आनंद बक्षी यांची गीतरचना आता ऐकूयात. संगीतकार शिवहरी आणि हे गीत आहे डर या चित्रपटामधलं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: संगीतकार राहुल देव बर्मन यांनी गायलेले गीत आता आपण ऐकणार आहोत. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना आणि चित्रपट आहे जमाने को दिखाना है.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
2: कॅनडा। कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार यांनी गायलेलं प्रकाश मेहरा यांचं गीत मोहब्बत का दुश्मन या चित्रपटामधलं। संगीतकार कल्याणजी आनंदजी।

0: नमस्कार नाशिककर, मी डॉक्टर समीर चंद्रात्रे, माजी अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन. तंबाखू, सिगरेट, गुटखा व तत्सम प्रकारचे ड्रग्सचे सेवन करणे म्हणजे आपलं चांगलं आयुष्य कमी करणं आहे. श्वसनाचे आजार आणि कॅन्सर तर आहेच, पण डायबिटीस आणि ब्लड प्रेशरच्या रुग्णांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि रक्तवाहिन्यांच्या आजारांचा धोका तंबाखूमुळे वाढतो. तर नाशिककर, तंबाखूला देऊ नकार, निरोगी जीवनाचा करू स्वीकार. धन्यवाद.
1: एपेक्स वेलनेस हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक यांच्यातर्फे जनहितार्थ.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अग हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा।
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार। चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात।
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही।
1: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी।
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक।
2: नमस्कार, मी डॉक्टर सुधीर संकलेचा, पॅथॉलॉजिस्ट आणि माजी अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन। 31 मे रोजी नो टोबॅको डे, त्यानिमित्त स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी तंबाखूला कायमचा निरोप द्या। तंबाखू काही क्षणांचा आनंद देत असली तरी कर्करोग, हृदयरोग आणि श्वसनाचे विकार यासारखे आयुष्यभराचे आजार देऊन जाते। निरोगी जीवनाची सुरुवात आजच करा, तंबाखूला नकार द्या, आरोग्याला होकार द्या।
3: अॅपेक्स वेलनेस हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक यांच्यातर्फे जनहितार्थ

नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांडे. आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज. कालायाई तस्मै नमः या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत कहाणी याहू मॅनची. शम्मी कपूर की पुरुष बली नाही होत समय होत बलवान, भिल्लन लुटत गोपिका वही अर्जुन वही बाण. अर्थात करणारे करवणारे आपण कोणी नसतो, तर काळ आपल्याकडनं सर्व करवून घेत असतो. आणि एकदा का काळ संपला की धनुर्धरी अर्जुनाला गुराख्याचा बाण चुकवता आला नाही. आपण जे यशस्वी कलाकार बघतो त्यांचा यशस्वी सुवर्ण काळ बघतो, पण त्याआधी त्यांनी पराभवाचे किती पर्वत पार केले असतात हे जाणून घेतलं तर पुढचा प्रवास अधिक गोड वाटेल. पुढल्याच वर्षी दिग्दर्शक लेखराज भाकरी यांचा टोंगावाली हा चित्रपट, ज्यात शम्मी कपूर, अनिता गुहा, बलराज सहानी, संगीत सलील चौधरी यांचं होतं. शम्मी कपूरच्या याहू इमेजच्या आधीचा हा सिनेमा होता. ही गाणी फारच लोकप्रिय होती. हेमंत कुमार लवंगेशकर यांचं हलके हलके चलो सावरे

शम्मी कपूर व गीता बाली यांचा पहिला एकत्र सिनेमा होता मिस कोका कोला, ज्यात त्यांच्यासोबत कुलदीप कौर, जानी वाकर, ललिता पवार आणि ओमप्रकाश दिग्दर्शक केदार कपूर होते. मिस कोका कोला हीच शम्मी कपूर गीता बालीची पहिली भेट असावी. नंतर काही वर्षात त्यांनी लग्न पण केलं. या सिनेमाचं संगीत ओपी नय्यर यांचं होतं. यात रफी आणि शमशाद बेगमचं एक गाणं कोई जब दर्द का आंसू

शम्मी कपूर, मधुबाला व अजित यांचा लेखराज भाकरी यांचं दिग्दर्शित केलेला नकाब सिनेमा, संगीत पंडित गोविंदराज यांचं होतं. यातलं लता मंगेशकरचं गाणं एक बऱ्यापैकी गाजलेलं होतं, शोखदाय मस्त निगाहे.

0: मेरे सनम तुझे मेरी कसम गजा कर ले आंखी चार।
1: याच वर्षी डाकू नावाचा एक चित्रपट आला होता, ज्यात शम्मी कपूर, शशिकला, कुलदीप कौर, अनवर हुसेन आणि दिग्दर्शक अस्पी इराणी, संगीत स्नेहल भाटकर यांचं होतं। त्यात आशा भोसलेचं हे गाणं हे पण ऐकण्यासारखं आहे, प्यार कहते है जिसे आसमानों ने ही।

यानंतरचा सिनेमा होता मेम साहब, ज्यात मीना कुमारी, किशोर कुमार हे मुख्य भूमिकेत होते. शशी कपूरचं पण काम होतं. त्यात जुन्या नव्याचा संघर्ष आणि अरेंज मॅरेंजवर बरंच भाष्य होतं. निर्माता दर्शक आर सी तलवार, संगीत मदन मोहन, तलत मेहमूद व आशा भोसले यांचं एक गाणं मीना कुमारी आणि शम्मी कपूरवर चित्रित होतं. हमारी गली आना अच्छा जी हे गाणं तुम्ही ऐकलं असेल.

0: समझो।
1: सिपे सालार, शम्मी कपूर, नादिरा, कुमकुम यांचा सिनेमा दिग्दर्शक मोहम्मद हुसेन आणि निर्माता एफ सी मेहरा, संगीतकार इकबाल, तलत महमूद, आशा भोसले यांचं हे गाणं दिलने छेडा है तराना जब से देखा आपको।

रंगीन राते हा एक प्रायोगिक सिनेमा ज्यामध्ये शम्मी कपूर, माला सिन्हा आणि एक पुरुष पात्र केलं होतं गीता बालीने. दिग्दर्शक केदार शर्मा. हा सिनेमा राणी केस येथे बराचसा चित्रित करण्यात आला होता. संगीतकार रोशन होते. त्यातलं हे गाणं पण बऱ्यापैकी गाजलेलं होतं, मोरे बालमा मोरे सपना हो.

हा काळ होता 1957 आणि तोपर्यंत जे सगळे हिरो म्हणजे आई वडिलांचं ऐकणारे, फारसे न भांडणारे, हिरोईनला स्पर्श न करणारे किंवा घरच्यांनी लग्न करू नको म्हटल्यानंतर ज्या घरासमोर जाऊन मेरी याद मे तुम ना आसू बहाना हे सगळे प्रकार शम्मी कपूरला अजिबात मनापासून आवडत नव्हते. तो एक बंडखोर नायक होता. याच काळात हॉलिवूडमध्ये जेम्स डीन याचा बोलबाला होता आणि त्याचा रिबेल विदाऊट ए कॉज हा सिनेमा फारच गाजत होता. आणि बरोबर एल्विस प्रिस्ले म्हणजे नाच गाण्यांचे धमाल शम्मी कपूरने बरोबर सगळं उचललं होतं. ते हॉलिवूडमध्ये एक प्रसिद्ध म्हण आहे, मार्लिन ब्रँडोने लोकांच्या अभिनयाची पद्धत बदलली तर जेम्स डीनने लोकांची जगण्याची पद्धत बदलली. हा काळ 1957 आम्ही म्हटल्याप्रमाणे तेव्हाचे सांस्कृतिक मंत्री केंद्रीय मंत्री बी व्ही केळकर यांनी हे गाणं सिनेमातून काढायला सांगितलं होतं. जवानी आय मस्त मस्त बिन पिये, कारण या गाण्यात बऱ्याचशा स्त्रिया स्लीवलेस ब्लाऊज घालून दाखवल्या होत्या. तुम्ही कदाचित ओळखलं असेल सिनेमाचं नाव, नसेल तर हे गाणं ऐकून नक्की ओळखाल.

सर पर टोपी लाल, हाथ में रेशम का रुमाल, हो तेरा क्या कहना। सिनेमा होता फिल्मिस्तान था, तुमसा नहीं देखा। निर्माता शशधर मुखर्जी आणि दिग्दर्शक नासिर हुसैन, संगीतकार ओपी नय्यर। याची अजून एक आठवण म्हणजे ओपी नय्यर लाहोरवरून मुंबईला आले तेव्हा त्यांचं प्रीतम आनमिलो हे गाणं फारच गाजलं होतं। त्यांचे मित्र पांचोली यांनी त्यांना शशधर मुखर्जीकडे घेऊन गेले आणि त्यांच्यात काही चाली त्यांना ऐकवल्या, पण त्या ऐकून शशधर मुखर्जी म्हणले की तुम्ही लाहोरला वापस जा, उगाच वेळ घालवू नका। काही दिवसांनी

भेटले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही मला दोनदा रिजेक्ट केलं होतं. यावर शस्त्रभुगांची रिॲक्शन एकदम साधी, ते म्हटलं होत आहे ऐसा कभी कभी, कारण म्हणजे तुमचा नाही एकामध्ये आधी देवानंद होता आणि त्यावर वैजयंती मला पण होती, पण देवानंदने तो सिनेमा सोडला त्यामुळे वैजयंती मलाने पण सोडला. मग फिल्मिस्तानचे मालक जे तोलाराम जालानी होते त्यांनी एक नवीन हिरोईन अमिता हिला घेण्याचं ठरवलं. तुमचा नाही देवाचं हे शीर्षक गीत पण खूपच लोकप्रिय झालं होतं. हे शीर्षक गीत आधी साहिर लुधियानवी यांनी लिहिलं होतं पण नंतर ते पण सोडून गेले आणि मग हे मजरू सुलतानपुरी यांनी सर्व गाणी लिहिली. या सिनेमात शम्मी कपूर व नासिर हुसेन यांनी विचार विनिमय करून शम्मी कपूरची मॉडर्न स्टाईल, त्याचे कॉस्ट्युम्स हे सर्व खूप विचार करून सिलेक्ट केलं होतं. सिनेमा एवढा चालला आणि शम्मी कपूरचं बसताना एवढं व्यवस्थित बसलं की अमिताला ठरवून देखील या सिनेमाचा फारसा फायदा झाला नाहीच.

0: शम्मीकपूरचा पुढचा सिनेमा होता मिर्झा साहेब, जो एक पंजाबी लोककथेवर आधारित होता. ज्यात शम्मीकपूर मिर्झा आणि श्यामा साहेबाच्या भूमिकात होते.
1: आपण जाणून घेऊया पुढच्या भागात. तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: खुश खबर, आपल्या ओझर टाउनशिप मध्ये स्टेडियम कॉम्प्लेक्सच्या भव्य मैदानावरती सुरू होत आहे आनंद मेळा। दिनांक 28, 29, 30 आणि 31 मे 2026 रोजी म्हणजेच गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या चारही दिवस फन फूड आणि एंटरटेनमेंटने भरपूर आनंद मेळा 2026। विविध आकर्षक आणि गृह उपयोगी स्टॉल्स ज्यामध्ये असतील रुचकर आणि चवदार फूड स्टॉल, नानाविध प्रकारचे व्यावसायिक स्टॉल्स, नवनवीन आणि जागतिक ब्रँडच्या टू व्हीलर आणि फोर व्हीलरचे रुबाबदार प्रदर्शन, उत्साही आणि खेळकर बच्चे कंपनीसाठी अनलिमिटेड फन आणि एन्जॉयमेंटसाठी भरपूर गेम्स, त्याचबरोबर आपल्या मनोरंजनासाठी चारही दिवस रंगारंग कार्यक्रम। गुरुवारी म्हणजे 28 तारखेला भव्य उद्घाटन सोहळा आणि नृत्य आणि गायनाची अनोखी मैफिल 29 म्हणजे शुक्रवारी कराओके गायनाचा नजराणा, शनिवारी 30 तारखेला एचएलच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोजित मेगा टॅलेंट शो, एचएई डब्ल्यूआरसीच्या सर्व सभासद बंधू भगिनी आणि त्यांचे कुटुंबीय यांना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत आणि रविवारी शेवटच्या दिवशी दिनांक 30 मे रोजी गायन आणि वादनाची अनोखी जुगलबंदी। चला तर मग वेळ कशाला दवडता, ताबडतोब गाठा स्टेडियम कॉम्प्लेक्स आणि मजा करायला या आनंद मेळा 2026 मध्ये। फन फूड आणि एंटरटेनमेंटने भरपूर आनंद मेळा 2026। टायटल स्पॉन्सर नंदन कार्निवल।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार, मी डॉक्टर विशाल पवार, अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक. तोंडाचा कर्करोग भारतातील हजारो कुटुंबांचं दुःख आणि त्यामागचं मुख्य कारण म्हणजे तंबाखू. या क्षणिक व्यसनासाठी व सुखासाठी आपलं मोलाचं आयुष्य धोक्यात घालू नका. वर्ल्ड नो टोबॅको डे निमित्ताने आजच आपण ठरवूया की तंबाखू आणि तत्सम पदार्थांना नकार देऊया. तंबाखू मुक्त जीवन, निरोगी जीवन.
1: एपेक्स वेलनेस हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक यांच्यातर्फे जनहितार्थ.
2: विनोद राठोड, अलका याज्ञिक आणि अभिजीत यांनी गायलेलं समीर ह्यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. चित्रपट आहे आर्मी आणि गीताला संगीत दिलं आहे आनंद मिलिंद यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आहे अलग अलग या चित्रपटामधलं, किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं. शब्दरचना आनंद बक्षी यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्वन यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
3: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
2: हो पण फार खर्च आला असेल ना?
3: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
2: काय सांगतो?
3: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
4: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत मनहर उदास आणि अनुराधा बोंडवाल यांच्या आवाजात. गीतरचना आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल, आणि हे गीत आहे अमृत या चित्रपटामधलं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: नमस्कार नाशिककर, मी मेधा मांजरेकर बोलते आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: भुला न देना या चित्रपटामधलं अमित खन्ना यांचं गीत आता ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात। संगीतकार बप्पी लहेरी।

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगा पूर्णाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
4: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
3: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
4: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
3: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: पाहिजे.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अग हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा।
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेक आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार। चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात।
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही।
1: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी।
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक।

बाल गोपाळांकरता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा. सादरकर्त्या सुमती पवार. प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 मिनिटांनी. तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर?

0: अशीच राहील ना.
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नॅशनल.

0: नमस्कार नाशिक, मी डॉक्टर हेमंत सोननीस, माजी अध्यक्ष आहे मी नाशिक। तुमचे स्वतःचे प्रयत्न, कुटुंबियांची, मित्रपरिवाराची मदत, मानसोपचार तज्ज्ञांचं समुपदेशन, औषधं यांच्या मदतीने तुम्ही तंबाखू सिगरेटसारख्या गंभीर व्यसनावर निश्चितपणे मात करू शकता, असे मी आपणास या 31 मे वर्ल्ड नो टोबॅको डेच्या निमित्ताने निश्चितपणे सांगू शकतो। अवघड वाटत असेल पण अशक्य नक्कीच नाही, यू कॅन डू इट।
1: एपेक्स वेलनेस हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक यांच्यातर्फे जनहितार्थ

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ,

पाथर्डी फाटा, हनुमंतनगर नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांची, खुटवडनगर, इंदिरानगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

कुछ नहीं कहते मगर मगर

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: मानवी मनाचं भावविश्व म्हणजे गुंतागुंतीचं कोडं. कधी खळखळून हसवणाऱ्या तर कधी अलगद पापण्यांच्या कडा ओलावणाऱ्या या भावनांना शब्दबद्ध करणारा कार्यक्रम हिंदोळा, सादरकर्त्या हेमांगी देशपांडे. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

खुशखबर खुशखबर खुशखबर, आपल्या ओझर टाउनशिप मध्ये स्टेडियम कॉम्प्लेक्सच्या भव्य मैदानावरती सुरू होत आहे आनंद मेळा. दिनांक 28, 29, 30 आणि 31 मे 2026 रोजी म्हणजेच गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या चारही दिवस फन फूड आणि एंटरटेनमेंटने भरपूर आनंद मेळा 2026. विविध आकर्षक आणि गृह उपयोगी स्टॉल्स ज्यामध्ये असतील रुचकर आणि चवदार फूड स्टॉल, नानाविध प्रकारचे व्यावसायिक स्टॉल्स, नवनवीन आणि जागतिक ब्रँडच्या टू व्हीलर आणि फोर व्हीलरचे रुबाबदार प्रदर्शन, उत्साही आणि खेळकर बच्चे कंपनीसाठी अनलिमिटेड फन आणि एन्जॉयमेंटसाठी भरपूर गेम्स, त्याचबरोबर आपल्या मनोरंजनासाठी चारही दिवस रंगारंग कार्यक्रम. गुरुवारी म्हणजे 28 तारखेला भव्य उद्घाटन सोहळा आणि नृत्य आणि गायनाची अनोखी मैफिल 29 म्हणजे शुक्रवारी कराओके गायनाचा नजराणा. शनिवारी 30 तारखेला एचएलच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोजित मेगा टॅलेंट शो, HAE WRCच्या सर्व सभासद बंधू भगिनी आणि त्यांचे कुटुंबीय यांना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत. आणि रविवारी शेवटच्या दिवशी दिनांक 30 मे रोजी गायन आणि वादनाची अनोखी जुगलबंदी. चला तर मग वेळ कशाला दवडता, ताबडतोब गाठा स्टेडियम कॉम्प्लेक्स आणि मजा करायला या आनंद मेळा 2026 मध्ये. फन फूड आणि एंटरटेनमेंटने भरपूर आनंद मेळा 2026. टायटल स्पॉन्सर नंदन कार्निवल.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: नमस्कार नाशिककर, मी डॉक्टर शैलेश बोंदर्डे, कॅन्सर तज्ज्ञ. 70% कॅन्सर तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांमुळे होतात. एक सिगरेट काही मिनिटं चालते, परंतु नुकसान आयुष्यभराचे करते. आपण तंबाखूपासून जर दूर राहिलात तर कॅन्सरचे प्रमाण आपोआप 60-70% कमी होईल. 31 मे हा नो टोबॅको डे आहे, तर चला नाशिककर आपण रोज नो टोबॅको डे साजरा करूया.
0: अपेक्स वेलनेस हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक यांच्यातर्फे जनहितार्थ.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने। त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत। अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. श्रोतेहो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळचे 7 वाजलेत. रूपरेषानंतर आपण ऐकणार आहात शुभंकर उते आणि स्तोत्र आणि त्यानंतर संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा. आमच्या पुनःप्रसारित कार्यक्रमांच्या मालिकेत रात्री 8:30 रोटरी उद्योग विश्व हा कार्यक्रम, 9:00 जीवनरंग, 10:00 आजचे पाहुणे तर रात्री 11:00 कालाय तस्मै नमः हे कार्यक्रम. रात्री 12 ते 4:00 हिंदी चित्रपट संगीत, 4:00 भक्तिगीतांनी आपण सुरुवात करणार आहोत. 6:05 सकाळी गोंदवलेकर महाराजांचे विचार, संवादक दत्ता सरदेशमुख. 6:10 भक्तिसंगीत, 6:30 दासोबोधाचं निरूपण, सादर करते पद्माकर देशपांडे. 6:35 प्रभात विश्व, संवाद सल्लाय ऋषिकेश आयाजितांनी. सकाळी 7:00 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घ्याल. श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 60।

श्रोते हो, नारदांनी भक्ती सूत्रात अनन्यता हे भक्तीचे लक्षण सांगितले आहे. अनन्यतेची व्याख्या करताना ते म्हणतात, अन्य आश्रयो त्यागहा सा अनन्यता. एकदा रामाचा आश्रय घेतल्यावर अन्य आश्रयाची गरजच काय. माऊली सुद्धा एका अभंगात म्हणतात, सद्गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. एकदा रामाचा आश्रय स्वीकारल्यावर कल्पतरू कामधेनू निधी सार चिंतामणी हे सारे काही रामचंद्रच वाटू लागतात. हे शब्द कमी पडतात म्हणून की काय. समर्थ विचारतात, या रामाचे वर्णन काय आणि कसे करू, याची तुलना कोणाशीच करता येणार नाही. श्रोते हो, कल्पतरू हा इंद्रलोकातील एक वृक्ष की ज्याच्या छायेमध्ये बसून जी कल्पना करावी तिची पूर्तता होते. कामधेनू म्हणजे आपण जी वस्तू मागू ती देणारी दिव्य गाय. निधी म्हणजे कुबेराचा खजिना किंवा अपार द्रव्य भांडार. चिंतामणी म्हणजे आपण चिंतिलेली वस्तू देणारा एक मणी. श्रोते हो, समर्थ म्हणतात, कल्पतरू हा तरी आपल्या मनात येणाऱ्या सर्व कल्पनांची पूर्तता करतो. मग त्या वाईट कल्पना असतील तर त्याही पूर्ण होतात. हा रामाचा जो कल्पतरू आहे हा आपल्या मनात वाईट कल्पना येणार नाहीत ह्याचीही काळजी घेत असतो. रामचंद्र हे कामधेनूही आहेत. रामचंद्र भक्ताला काहीही कमी पडू देत नाही. समर्थ रामचंद्रांना जेव्हा निधी म्हणतात त्यावेळी निधी म्हणजे द्रव्याचा साठा. परंतु रामचंद्रांकडे द्रव्याचाच नाही तर सद्गुणांचा, कृपेचा साठा आहे, करुणेचा साठा आहे, ऐश्वर आणि प्रेम यांचाही साठा आहे. अशा प्रभू रामांना सोडून अन्य आश्रय घेण्याचे प्रयोजनच काय. या जगात रामचंद्रच फक्त सार आहेत आणि बाकी सारे असार आहेत. रामचंद्र हे असे चिंतामणी आहेत की जे सर्व आपल्या चिंता कायमच्या नाहीशा करतात. या श्लोकाचा एक महत्वाचा अर्थ असाही आहे की रामच जर कल्पतरू, रामच जर सार आहेत, रामच जर कामधेनू आहेत, निधी आहेत आणि रामाचीच जर सर्व सत्ता असेल तर प्रभू रामांना सोडून संसारातील यक्कश्चित गोष्टी आपण भगवंताला का मागाव्या, असे मागणे व्यावहारिक दृष्ट्या करंटेपणाचेच ठरणार नाही का. मला तुझ्याखेरीज दुसरे काहीच नको असेच श्रीरामांना सांगायला नको का. एका स्फुट कवितेत समर्थ म्हणतात, कामधेनू कल्पतरू निधी चिंतामणी सारू, रामसत्ता मात्रे थोरू असता परी, कैसी रामी बरोबरी करीती बापुडी भिकारी, रामसत्ता अनुपम्य खरी भुवनत्रयी, तस्मात शरण जावे श्रीरामाला सकल मुनिजन विश्रामाला, देव बंद विमोचकाला अनन्य भावे. तेव्हा श्रोते हो, श्रीरामाला तुझ्याशिवाय दुसरे काही नको असेच मागणे योग्य नाही का. जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो, आजच्या श्लोकाच्या निरूपणाचे लेखन समर्थ भक्त स्नेहलताई धोपावकर यांनी केले होते. श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
1: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी.
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: नमस्कार, मी राहुल देशपांडे, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. हा.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
1: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
6: कार्यक्रमात आता ऐकूयात मुकेश आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं एक थी रीता या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे नक्षलाल पुरी यांचं, संगीत दिलं आहे जयदेव यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: पी के मिश्रा यांचं गीत ऐकूया अनुपमा देशपांडे यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे AR रहमान यांचं.

0: हे गीत आपण ऐकलं चोर चोर या चित्रपटात.
1: फरमाईश आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
0: दोन असते या चित्रपटामधलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार लक्ष्मीकांत पहिलेलाल.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: मुकेश यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत, संगीतकार शंकर जयकिशन आणि चित्रपट आहे आशिक.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: एस पी बालसुब्रमण्यम आणि आशा भोसले यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत ऐकूयात. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल आणि हे गीत आहे एक ही भूल या चित्रपटामधलं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स,
2: कॅनडा। गीत ऐकूयात अनुभव या चित्रपटामधलं। गीता दत्त यांनी गायलेलं हे गीत आहे गुलजार यांचं, संगीतकार कानू रॉय।

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%,
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या

0: युको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात दोस्त और दुश्मन या चित्रपटामधलं गीत. असद भूपाली यांची गीतरचना. गीताला संगीत आहे राजकोमल यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

0: खुशखबर खुशखबर खुशखबर, आपल्या ओझर टाउनशिप मध्ये स्टेडियम कॉम्प्लेक्सच्या भव्य मैदानावरती सुरू होत आहे आनंद मेळा. दिनांक 28, 29, 30 आणि 31 मे 2026 रोजी म्हणजेच गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या चारही दिवस फन फूड आणि एंटरटेनमेंटने भरपूर आनंद मेळा 2026. विविध आकर्षक आणि गृह उपयोगी स्टॉल्स ज्यामध्ये असतील रुचकर आणि चवदार फूड स्टॉल, नानाविध प्रकारचे व्यावसायिक स्टॉल्स, नवनवीन आणि जागतिक ब्रँडच्या टू व्हीलर आणि फोर व्हीलरचे रुबाबदार प्रदर्शन, उत्साही आणि खेळकर बच्चे कंपनीसाठी अनलिमिटेड फन आणि एन्जॉयमेंटसाठी भरपूर गेम्स, त्याचबरोबर आपल्या मनोरंजनासाठी चारही दिवस रंगारंग कार्यक्रम. गुरुवारी म्हणजे 28 तारखेला भव्य उद्घाटन सोहळा आणि नृत्य आणि गायनाची अनोखी मैफिल. 29 म्हणजे शुक्रवारी कराओके गायनाचा नजराणा. शनिवारी 30 तारखेला एचएलच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोजित मेगा टॅलेंट शो. एचएई डब्ल्यूआरसीच्या सर्व सभासद बंधू भगिनी आणि त्यांचे कुटुंबीय यांना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत. आणि रविवारी शेवटच्या दिवशी दिनांक 30 मे रोजी गायन आणि वादनाची अनोखी जुगलबंदी. चला तर मग वेळ कशाला दवडता, ताबडतोब गाठा स्टेडियम कॉम्प्लेक्स आणि मजा करायला या आनंद मेळा 2026 मध्ये. फन फूड आणि एंटरटेनमेंटने भरपूर आनंद मेळा 2026. टायटल स्पॉन्सर नंदन कार्निवल.
1: ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत. गीतकार शकील बदायूनी, संगीतकार नौशाद. हे गीत आहे दिल दिया दर्द लिया या चित्रपटामधलं.

0: नमस्कार, मी अमृता सुभाष. तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. न्याय संवाद
2: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
1: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया शैलेंद्र यांचं दूर काळ आहे या चित्रपटामधलं. या गीताचे गायक आणि संगीतकार आहेत किशोर कुमार.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: आणि आता त्यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत हमशकल या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत दिला आहे राहुल देव बर्मन यांनी. आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात जेंटलमन या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत शोभा जोशी आणि उदित नारायण यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलंय बप्पी लहरी यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। श्रोते हो नमस्कार, मी सुषमा दाते जीवनरंग कार्यक्रमात वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती घेते। या कार्यक्रमात आज पुण्याच्या मंगलाताई जोगळेकर यांची मुलाखत घेणार आहे आणि त्यांचा थोडक्यात जरा परिचय करून देते। परिचय मोठा आहे पण थोडक्यात परिचय करण्याचा प्रयत्न करते। त्या व्यावसायिक सामाजिक कार्यकर्त्या आहेत। टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून समाजकार्य विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण केलंय पूर्ण। विधी आणि नागरी नियोजन या विषयातही पदव्या घेतल्या आहेत। समाजकार्य क्षेत्रात गेली 25-30 वर्ष त्या काम करतायत। सामाजिक विषयातील संशोधनातून त्यांनी कामाला सुरुवात केली। स्त्रिया ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक कार्यक्रम राबवले। मंगलाताईंनी अल्झायमर सपोर्ट ग्रुप पुणे त्याची स्थापना केली 2010 मध्ये आणि डिमेन्शिया रुग्णांची काळजी कशी घ्यायची हे त्यांच्या कुटुंबियांना सांगायला सुरुवात केली। मंगलाताईंना या कामाच्या दरम्यान PhD पण त्यांनी प्राप्त केली। पण आज केवळ पुण्यात नाही तर महाराष्ट्रात आणि त्याही बाहेर मेंदूच्या आरोग्याबद्दलची माहिती त्यांनी जी दिली आहे त्यासाठी वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप केलेले आहेत, मेमरी क्लब्स याचं जाळं तयार केलेलं आहे आणि मेंदूच्या आरोग्याबद्दल आरोग्य कसं राखावं यासाठी खऱ्या अर्थाने एक चळवळ सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही। मंगलाताईंचे काळजी वाहणार आणि सगळ्यांना काळजी घेणारं असं व्यक्तिमत्व आहे आणि काळजी वाहक म्हणून घडताना हे त्यांनी पुस्तक नुकतंच प्रसिद्ध त्यांचं झालंय। पण ज्येष्ठ नागरिकांना ऊर्जा देणारा एक कार्यक्रम त्यांनी नुकताच घेतला तर त्या कार्यक्रमाविषयी आपण पहिली एक मुलाखत करूया आणि मला दुसरी त्यांची मुलाखत करायला आवडेल ते म्हणजे अल्झायमर सोसायटीची स्थापना करून त्यांच्या कुटुंबियांना त्या कसं मार्गदर्शन करतात, गायडन्स कसा देतात, मेंदूचं आरोग्य कसं राखावं याविषयी सांगतात त्याची दुसरी मुलाखत घेऊया। मी पोहोचलेच आहे त्यांच्या घरापाशी। नमस्कार मंगलाताई।
1: नमस्कार ताई, मला तुम्ही या मुलाखतीत सहभागी करून घेतल्याबद्दल खूप धन्यवाद।
0: रेडिओ विश्वास तर्फे खरोखर धन्यवाद आधीच म्हणते कारण तुमचं काम खूप मोठं आहे, वेळात वेळ काढून तुम्ही याच्यासाठी तयार झालात। परवा ज्येष्ठ नागरिकांसाठी तुम्ही ऊर्जा देणारा एक प्रकल्प म्हणा, उपक्रम म्हणा किंवा मेळावा म्हणा तो नुकताच झाला। त्याला 500 ते 600 ज्येष्ठ नागरिक आले होते असं मी पेपरमध्येही वाचलं, त्याबद्दल थोडं सांगा ना।
1: ज्येष्ठ नागरिकांच्या बरोबर माझं बरेच वर्षाचं काम आहे। तर ज्येष्ठ नागरिक एकटे दुखते राहताना माझ्या बरोबर आपल्या सगळ्यांनाही दिसतात आणि आपल्यासाठी आपणच हा नियम त्यांनी स्वतःला घालून दिलेला आहे। स्वावलंबनाने जगत असतात आणि ते चांगलंही आहे। परंतु होतं काय की ज्यावेळेला वृद्धापकाळ येतो, मोबिलिटी कमी होते, त्यावेळेला अनेक गरजा निर्माण होतात आणि त्यावेळेला मदतीची आवश्यकता लागते। बरोबर ना?
0: अगदी खरंय। हा कार्यक्रमाचं आयोजन कुठे केलं आणि म्हणजे म्हणूनच करायचं ठरवलं का?
1: तर हो, त्यासाठी तर दिसत असं की ज्यावेळेला ते एकटे राहतात त्यावेळेला मदतीची त्यांना आवश्यकता असते, मदत कुठे घ्यायला जायचं हे माहीत नसतं आणि मदत योग्य वेळेला घेणं फार महत्वाचं असतं आणि ती जर योग्य वेळेला मदत घेतली म्हणजे आमच्या अल्झायमर सपोर्ट ग्रुपच्या कामात ना आम्हाला असं दिसतं की मदत जर योग्य वेळेला घेतली गेली तर आयुष्य पुष्कळ सुखकर होतं आणि त्यासाठी म्हणून या संस्थांना एकत्र आणावं असं वाटलं। ज्यावेळेला आम्ही असं ठरवलं की संस्थांना एकत्र आणूया त्यावेळेला आम्हाला 16-17 संस्था एकट्या पुण्यामध्ये काम करतायत हे माहीत नव्हतं आणि आम्हाला असं वाटलं की 10 संस्था म्हणजे पुष्कळ होतील आणि आमचा हॉल तसा लहान होता। परंतु ज्यावेळेला त्याचं नियोजन करायला सुरुवात केली त्यावेळेला असं दिसलं की पुष्कळ कामं चाललेली आहेत आणि एकाच ठिकाणी लोकांना ही माहिती मिळावी हा त्याच्या पाठीमागचा हेतू होता आणि तो पुष्कळ प्रमाणामध्ये साध्य झाला असं ह्या कार्यक्रमाला जो प्रतिसाद मिळाला त्यावरून आम्हाला वाटलं।
0: बरोबर। पण ज्येष्ठ नागरिकांच्या कुठल्या गरजा आहेत तुम्हाला असं वाटतं किंवा जाणवत?
1: ज्येष्ठ नागरिकांच्या पुष्कळ गरजा आहेत। पहिली गरज मला वाटतं सोबतीची आहे, कंपॅनियनशिप। कारण एकटेपणा हा एक खूप मोठा प्रश्न ज्येष्ठ नागरिकांच्या मध्ये वावरताना आपल्याला जाणवतो। त्यामुळे त्यांना सोबतीची गरज असते, बोलायची गरज असते, कुठेतरी कुणाच्या बरोबर तरी जाण्याची गरज असते. त्यानंतर घरात सुद्धा कोणाचा तरी वावर आहे, कोणीतरी आहे, ही जी भावना आहे ना ती फार महत्वाची असते. त्यामुळे कंपॅनियनशिप हा एक ही एक सेवा या संस्था आपल्याला पुरवताना दिसतात. त्याबरोबर अनेक सेवा आहेत, थोड्याशा म्हणजे ह्या गरजा पण आहेत आणि सेवा उपलब्ध पण आहेत, असं दोन्ही बाजूंनी या प्रश्नाचं खरं म्हणजे उत्तर आहे. तर टेक सपोर्ट म्हणजे आपल्याला ज्येष्ठांना टेक्नॉलॉजीच्या गोष्टी फारशा माहीत नसतात, तर टेक्नॉलॉजीच्या गोष्टी शिकवणे, घरामध्ये वेगवेगळ्या कामांसाठी मदत करणे, कधी काहीतरी आणून हवं असतं, कधी घराची दुरुस्ती असते, देखभाल असते, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. लीगल डॉक्युमेंट असतील किंवा इतर काही पेपर वर्क असेल त्याच्यासाठी, बँकिंगच्या साठी मदत लागते. आणि सगळ्यात कुठेतरी जायचं असतं सारखं, ने आण करणे, म्हणजे कोणा अगदी एखादा कार्यक्रम असेल त्याच्यासाठी जायचं आहे, रात्री अपरात्री तो कार्यक्रम संपतो आणि मग यायला नको वाटतं, अशा वेळेला जर अशा प्रकारच्या सेवा असतील तर ते फायद्याचं ठरतं. ह्या सगळ्या वेगवेगळ्या सेवा आहेत आणि मला असं वाटतं की जिथे कमी तिथे आम्ही असे एक या संस्थांनी आपल्या समोर एक नियम घालून दिलेला दिसतो. म्हणजे आमच्याकडे एक जण आले होते, त्यांनी अंत्यसंस्काराची सेवा आहे का हे देखील विचारलं यातल्या एका संस्थेला.
0: बरोबर. तर म्हणजे किती प्रकारच्या गरजा, किती प्रकारच्या गरजा आहेत हे लक्षात येतं,
1: किती प्रकारच्या गरजा आहेत. आणि त्यातली सगळ्यात प्रमुख गरज आहे ती आरोग्य संदर्भामधली आहे. म्हणजे ज्या वेळेला आरोग्य ढासळत जातो त्यावेळेला मदतीची नितांत गरज लागते. मग ते डॉक्टरच्या अपॉइंटमेंट कडे जाणं असो किंवा हॉस्पिटलमध्ये एखादं प्रोसिजर करायचंय, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचंय किंवा हॉस्पिटलायझेशन झालं तर कोणीतरी जवळ बसायला हवे, कितीतरी प्रकारचे आहेत. मग ते मेडिकल मॅनेजमेंट आहे, मेडिसिन मॅनेजमेंट आहे, एकंदर आरोग्याकडे जे काही प्रश्न आहेत त्यांच्याकडे लक्ष ठेवणं आहे. बरेचदा मुलं परदेशामध्ये असतात, अशा वेळेला इथे काय घडतंय.
0: मी आता तेच म्हणणार होते की हा प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्गीय लोकांमध्ये जाणवला का, कारण गरिबांमध्ये सगळी घरं शेजारी शेजारी चिकटून असतात, सगळ्यांचे भीषण प्रश्न असतात आणि त्यामुळे ते आपाप लोक, लोकसंख्याही जास्त असते, पोरही तिथेच असतात, त्यामुळे ते म्हातारे सांभाळले जातात समोर. पण मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्गामध्ये आपण म्हणूया की मुलं परदेशात असतात, त्यांचं एक लिमिटेड इन्कम असतं आणि त्यात हे सगळं साध्य करायचं असतं. पुन्हा उच्चगामध्ये पण खूप प्रकारची माणसं हायर करून ते आपल्या गोष्टी निभावून नेतात, तर ही समस्या जास्ती मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्गीय लोकांमध्ये आहे का?
1: सुशिक्षित लोकांच्या मध्ये जिथे तुम्ही म्हणलात की मुलं आता एक बरोबर राहत नाहीयेत त्या ठिकाणी ही समस्या जास्ती आहे, ही गोष्ट नक्कीच खरी आहे. परंतु एक गोष्ट सांगू का की मदत घेण्याची जी प्रवृत्ती निर्माण होतीये किंवा आता मला मदत घ्यायला पाहिजे, मला हे माझं वृद्धापकाळ निघवायचं आहे, हा ही जी गरज निर्माण झाली आहे त्यामुळे मदत घ्यायला पाहिजे ही कुठेतरी भावना निर्माण झाली आहे. पण त्याचं कन्वर्जन ऍक्च्युअली मदत घेतली जाईल का इथपर्यंत झालंय का हे आपल्याला अजून माहिती नाहीये. कारण मदत घेणे ही आपली प्रवृत्ती तशी नाहीये. आता जे ज्येष्ठ नागरिक दिसतायत ते स्वावलंबनाने राहायचंय त्यांना, म्हणजे स्वावलंबन आवडतंय असंही दिसतंय. कारण याचं कारण म्हणजे जरी मुलं इथे जवळपास किंवा ह्या गावामध्ये असतील तरी ती बिझी आहेत, त्यांना फारसा त्रास द्यायचा नाहीये हे देखील ज्येष्ठांच्या मनात आहे. आणि आपली जी एक मध्यमवर्गीय वृत्ती आहे त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आपण करू शकतो किंवा ज्या गोष्टीला मदतीची मुळातच आवश्यकता नाहीये त्याला त्या कामाचा मोबदला देणे इथपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. तर मला असं वाटतं की ज्येष्ठांनी ह्या प्रदर्शनाला भेट देऊन एक पाऊल नक्कीच पुढे टाकलेलं आहे की काय संस्था आहेत, त्या काय करतायत आणि मला केव्हा त्यांची मदत घ्यायला पाहिजे आणि मी केव्हा ती मदत घेऊ शकतो याची माहिती त्यांनी घेण्यासाठी ते आले, ही फार महत्वाची गोष्ट आहे.
0: फार मोठी गोष्ट आहे. आणि 500 लोक आले म्हणजे आधी तर ज्येष्ठ नागरिक असं म्हणायचे आम्हाला मदतीची गरज नाहीये, पण तिथपासून हा प्रवास मला लागणार आहे मदत, माझं वय काही कमी होणार नाही, वाढणारच आहे, आणि मग मला किती प्रकारच्या मदतीची आवश्यकता आहे हे सगळं त्यांना कळून आलेलं आहे.
1: ऍक्सेप्टन्स झालं ही मोठी स्टेप आहे असं मला वाटतं.
0: अगदी अगदी खरंय.
1: आणि दुसरा एक म्हणजे जे संस्था होत्या त्यांना एक असं जाणवलं की ज्येष्ठांना ही एवढी मदत मिळते हे आश्वासक भूमिका वाटली, म्हणजे हे चांगली गोष्ट आहे की एवढे लोक ह्या ठिकाणी काम करतायत ही थोडीफार आश्चर्याची गोष्ट आम्हाला सगळ्यांनाच वाटली.
0: म्हणजे 10-12 संस्था तिथे आलेल्या होत्या.
1: 10-12 नाही, जास्तच होत्या, म्हणजे 16 संस्थांनी नावं दिली होती आणि अजून देखील 1-2 संस्था आल्या. म्हणजे साधारणपणे एकट्या पुण्यामध्ये एवढं काम होतंय हे आम्हाला फार आश्चर्याचं वाटलं. पण ह्याच्यामध्ये काही गोष्टी साध्य झाल्या, त्या म्हणजे अशा की नुसतं ही लोक एकत्र आली असं नाही, तर ह्या संस्थांना जरी आता त्यांचं मला माहिती नाही की त्यांचा बिझनेस किती चांगला चालतोय, पण मला असं वाटतं की या संस्थेने त्यांना नक्की मोटिवेशन मिळालं की मी जे काही काम करतोय ते योग्य काम आहे, ते मला करायला हवंय, त्याच्यामध्ये ज्येष्ठांच्या गरजा काय आहेत त्यानुसार मला बदल करायचे आणि मला ज्येष्ठांच्या पर्यंत पोहोचायचंय, आणि ते मार्केट आहे, म्हणजे आपल्याला पाय रोवून उभं राहायचंय, लोक आपल्याकडे येणार आहेत, ती कुठेतरी खात्री जी आपल्याला वाटते अशा प्रकारच्या सेवा देण्यामध्ये, कारण हा सोशल एंटरप्रेन्युअरशिप आहे ना हे सगळं.
0: खरंय खरंय, अगदी फार महत्वाचा विचार मांडला तुम्ही. हा सोशल एंटरप्रेन्युअरशिपचा विचार तुम्ही रुजवला तिथे पहिल्यांदी की हे दोन्ही बाजूनी होऊ शकतं, वृद्धांना मदत हवी आहे आणि मदत करणाऱ्या संस्था आहेत, तर हा असा मेळावा तुम्ही महाराष्ट्रभर घ्यायला हवा असं एक मला खरंच वाटतं.
1: महाराष्ट्रभर अशा किती संस्था आहेत त्याची आधी पहिल्यांदा माहिती करून घ्यायला लागेल आपल्याला,
0: ते रिसर्चच करावं लागेल.
1: हे एक चांगलं पहिलं पाऊल टाकलं गेलं असं मला वाटतं. आणि खरोखरच आम्हाला 2-4-5 ठिकाणाहून अशी म्हणजे आमच्याकडे विचारणा करण्यात आलेली आहे की पुण्यात सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शनं भरवा, आणि त्यामुळे लोकांना वेगवेगळ्या भागातल्या लोकांना ही माहिती पोहोचेल. तर हे म्हणजे खूप चांगलं वाटलं आम्हाला, हा जो काही रिस्पॉन्स मिळाला त्याचा नक्कीच आनंद वाटला.

0: आणि काहीतरी उपयुक्त
1: उपयुक्तता आहे, त्याची उपयुक्तता फार मोठी आहे.
0: बरोबर आहे.
1: म्हणजे कुठल्या संस्था कुठल्या परिसरात आहे हेही महत्वाचं, कुठल्या त्या सेवा देऊ शकतात आणि माणसं कुठल्या कुठल्या सेवा घेऊ शकतात हे सगळं तुमच्यामुळे कळलं. आज एका प्लॅटफॉर्मवर तुम्ही दोघांना एकत्र आणलं तसं म्हटलं तर.
0: अगदी बरोबर.
1: आता पुढे यांच्यासाठी परत एखादे फॉलोअप किंवा फीडबॅक असं काही घेणार आहात का?
0: फीडबॅक म्हणजे एक गोष्ट आणखीन चांगली झाली की या संस्था सुद्धा सगळ्या एकत्र आल्या, म्हणजे आमचा ग्रुपवरती आल्या, एकमेकांशी ओळख झाली आणि त्यातून एकमेकांशी ओळख आणखीन वाढावी आणि सहयोग एकमेकांचा एकमेकांना मिळावा ही एक स्टेप आता आम्ही सध्या त्याच्यावरती काम करणार आहोत पहिल्यांदा. आणि मग दुसऱ्या कुठल्या आणखीन सेवा याच्यामध्ये इन्क्लूड करता येतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता डिमेन्शिया सारखे जे आम्ही काम करतोय त्याच्याबद्दल आम्ही यावेळेला फारसं काहीच बोललो नव्हतो, परंतु हे सुद्धा वृद्धापकाळातलेच आजार आहेत. अल्झायमरचा आजार असेल, पार्किन्सनचा आजार असेल, इतर जे काही असे अशा गोष्टी आहेत त्यांचे सपोर्ट ग्रुप्स आहेत, त्यांच्या सपोर्ट ग्रुपची माहिती देखील मिळायला पाहिजे आणि सपोर्ट ग्रुपमध्ये देखील लोकांचा सहभाग असला तर त्यांना खूप मार्गदर्शन तर मिळतंच, पण ते सगळे एकत्र राहतात, त्यांचा प्रवास खूप मला असं वाटतं की शांततेचा व्हायला मदत होते, म्हणजे ताणतणाव जरी कमी होता कुठल्या दिशेने जायचंय ते समजतं. तर अशा प्रकारे आणखीन वेगवेगळ्या काही गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड करता येतील का असा एक थोडासा विचार.
1: म्हणजे तुमचं काम नेहमीच रिसर्च बेस असतं आणि हेल्पलेसनेस पासून हेल्पफुल च्या तऱ्हेने तुमचा प्रवास असतो. मंगलाताई, हा तुम्ही जो सांगितलात की ज्येष्ठांच्यासाठी घेतलेल्या उपक्रमासाठी मेळाव्यासाठी इतकं चांगलं काम झालंय दोन्ही बाजूनी आणि आता मुलाखतीची वेळ संपत आल्यामुळे तुम्ही इतर गावातल्या लोकांना काय सांगाल हे सांगा आणि मग दुसरी मुलाखत तुमची मी डिमेन्शियाबद्दलच्या लोकांच्यासाठी तुम्ही केलेल्या कार्याबद्दल घेणार आहे.
0: मला असं वाटतं की तुम्ही जरी वेगवेगळ्या गावांमध्ये एकटे असाल तरी कुठेतरी काहीतरी काम चाललेलंच असतं आणि ज्या वेळेला आपल्याला गरज असते त्यावेळेला आपल्याला माहिती काढणं आवश्यक असतं. म्हणजे माझ्या डोळ्यासमोर आमचा एक केअरगिव्हर आता, म्हणजे आमच्या एक केअरगिव्हर बाई आहेत, त्या माझ्या डोळ्यासमोर येत आहेत आणि ही गोष्ट 10-12 वर्षांपूर्वीची आहे, त्यावेळेला काही एवढ्या संस्था उपलब्ध नव्हत्या, पण त्यांनी अशी माणसं शोधून काढली की जी मला ह्या या ठिकाणी मदत करतील, म्हणजे अगदीच ती संस्था नसतील तरी कुठल्या तरी व्यक्तींमार्फत तुम्हाला लागेल ती मदत मिळू शकण्याची नक्की शक्यता आहे, तर ती मदत तुम्ही घ्या. संस्था तुमच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागेल कदाचित, कारण पुण्यामध्ये काय चाललंय किंवा इतर शहरांमध्ये काय चाललंय ते छोट्या गावांपर्यंत पोहोचायला वेळ लागेल, पण असे व्यावसायिक तर उपलब्ध असतातच. तर ह्या व्यावसायिकांची किंवा इतरांची, बरेच ज्येष्ठ नागरिक आमच्याकडे असे आले होते की आम्हाला लोकांना मदत करायची, अजून आमची तब्येत चांगली, आमचं आरोग्य चांगलं आहे, आम्ही इतरांना मदत करू इच्छितो, तर अशा लोकांचा सुद्धा एखादा ग्रुप जमवायला हरकत नाही की ज्यामुळे तुम्हाला गरजेच्या वेळेला लोक मदतीला उपलब्ध असतील. आणि ही मदत घेणं हे फार महत्वाचं आहे, ती मदत असेल तर आपलं आयुष्य बरंच सोपं जातं आणि वृद्धापकाळामध्ये आपल्याला हीच भावना महत्वाची असते की माझं कोणीतरी आहे.
1: वा, खूप छान सांगितलं. परत आपण पुढच्या मुलाखतीत भेटूया, तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ विश्वास, याच दिवशी याच वारी. नमस्कार मंगलाताई, पुन्हा एकदा धन्यवाद.
0: धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.

0: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत हात की सफाई या चित्रपटामधलं गुलशन बावरा यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत ऐकूया किशोर कुमार आणि हेमा मालिनी यांच्या आवाजात.
1: पीने वालों को

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनरी।
2: तुम्हाला ऐकणार आहोत शंकर जयकिशन यांचं संगीत असलेलं हसरत जयपुरी यांचं गीत दामन और आग या चित्रपटामधलं। हे गीत ऐकूयात मन्नाळे यांच्या आवाजात।

मुकेश यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत आता ऐकूयात. चित्रपट आह आणि संगीतकार आहेत शंकर जयकिशन.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: ऐकूया आनंद बक्षी यांची गीतरचना लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये, चित्रपट आराधना आणि संगीतकार सचिन देव बर्मन.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
2: कॅनडा। कार्यक्रमात यानंतर ऐकूयात मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत खिलौना या चित्रपटामधलं। संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात यशुदास आणि साधना सरगम यांच्या आवाजात. शब्दरचना है इंदिवर यांची, संगीतकार कल्याणजी आनंदजी, आणि हे गीत ऐकूयात गलियों का बादशाह या चित्रपटामधलं.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: आशा भोसले यांच्या स्वरात फकीरा या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज. हेमंत कुमार, मी प्रपुरिका जोशी. विषय आहे तुम पुकारलो. काही जुन्या हिंदी गाण्यांचा विचार केला तर त्या गाण्यामुळे आपला सिनेमाशी एक चांगलाच भावबंध निर्माण झाला. काही गाणी ही फक्त प्रेमभावना दाखवण्यासाठी व्यक्त करण्यासाठी जणू सिनेमामध्ये होती. ह्या गाण्यांनी लोकांच्या हृदयात घर केले. अगदी त्यांच्या भावना ह्या गाण्याबरोबर जोडल्या गेल्या. हेमंत कुमार यांनी चित्रपट निर्मिती व संगीत दिग्दर्शन सह लोकप्रिय झालेले हे मला आवडलेले असे काही अप्रतिम चित्रपट त्यांच्या गाण्यासकट प्रसिद्ध झालेले. त्यामध्ये खामोशी, 20 साल बाद, कोहरा ह्या 3 फिल्मची आज गोष्ट. मुख्य म्हणजे स्त्री प्रतिमासाठी अवकाश निर्माण करणारी सजीव व्यक्तिरेखा करणारी वहिदा रेहमान, हेमंत कुमारच्या आवाजाची जादू या तिन्ही फिल्म मधून बघायला मिळाल्या. मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवणारी आपले विशेष असामान्य क्षमता व्यक्तिरेखा ह्या जोरावर वहिदा रेहमाननी ह्या भूमिका अजरामर केल्या, गाण्यातून सजीव केल्या. बेकरार करके हम यूं न जाइए, आपको हमारी कसम लौट आइए. असे सुंदर प्रणय रम्य गीत, सौम्य पण दैवी आवाज आणि वहिदा रेहमानचे ते लुटुपुटू तुरुतुरु चालणे, छोट्या बकरीच्या पिल्लूशी खेळत, कुठे गवताची काडी तोंडात घेऊन तर धारधार नजरेनी बघत ही प्रणय गीत उत्स्फूर्त व गोड वाटली.

कुमार यांच्या आवाजात धीर गंभीर डोहातून आल्यासारखा भासतो. विचारशीलता, गांभीर्य आणि बुद्धिमत्ता त्यात प्रत्यास येते. एक ग्रेस आहे त्या आवाजामध्ये जी रसिकांना आकर्षित करते. लता मंगेशकर यांनी स्वतः सांगितले की हेमंत कुमारचा आवाज म्हणजे एक साधू जणू मंदिरमध्ये गात आहे असे वाटते. कोहरामध्ये कैफी आजमी बरोबर जुळलेल्या सुरांनी परत एकदा उत्तमोत्तम संगीताची निर्मिती केली. त्यांचे शब्द, हेमंतदा यांचं संगीत आणि चित्रपटाच्या दर्जात अशा आशयात मोलाची भर घातली. कोहरा फिल्म मधलेच हे गाणे, ये नयनरे डरे, हे प्रणयगीत तर अलवार पीस फिरवावे इतकं जादुई ठरलं. नवीनच लग्न करून आलेली अल्लड प्रेमिका जेव्हा सजून धजून डोक्यावर पदर घेऊन काजळ घातलेल्या डोळ्यांनी समोर येते तेव्हा ते मादक सौंदर्य पाहत विश्वजीत गाणे म्हणताना हेमंत कुमार यांच्या आवाजामध्ये कोहरा फिल्म मधलं हे हमिंग धीर गंभीर खर्जातल्या आवाजात जेव्हा सुरू होत ना तेव्हा मन एक वेगळ्याच शांततेचा अनुभव करत. हा गूढ आवाज एक विशुद्ध शांती समाधान देण्यापर्यंत तुम्हाला जाणवेल.

हेमंत कुमारचं खामोशी फिल्म मधलं हे अजून एक गाणं. पुकारलो हे गाणं संपूर्ण पार्श्वभूमीवर वाजत आहे. मेघदूतचे पुस्तक हातात घेऊन एक एक पाऊल पुढे जाताना ती राधा, पूर्ण स्तब्ध आविर्भाव. जे काही व्यक्त केले आहे वहिदा रेहमाननी ते ह्या बोलक्या डोळ्यातून, चेहऱ्यामधून, गाण्यातून पाठमोरा खुर्चीत बसलेला एक चेहरा, तोही न दिसणारा धर्मेंद्र, आणि हेमंत कुमारचा आवाज संपूर्ण आपल्या मनावर गाण्यातून पकड घेताना, नंतर एक क्षणी सर्वच अमूर्त स्तरावर दोन व्यक्ती त्यांचा मधला हा असामान्य क्षण

कार्यक्रमात आता ऐकूयात ऐलान या चित्रपटामधलं गीत. फारुख कैसर यांची शब्दरचना ऐकूया शारदा यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी. मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी. अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, ओठावरली गाणी. सादर करते विकास भावे. दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8:00 फक्त रेडिओ विश्वासवर.
1: पौर्णिमा आणि कुमार सानू यांनी गायलेलं गोपी किशन या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार आनंद मिलिंद.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत फारुख कैसर यांचं ऐतबार. या चित्रपटामधलं गीत आशा भोसले यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं. अंधारी चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: सांगितली की यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात इंदिवर यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि हे गीत ऐकूया दफा 302 या चित्रपटामधलं.

ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात. अमर प्रेम चित्रपटामधलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. गीताला संगीत दिलं आहे राहुल देवबर्मन यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: रात्रीचे 11 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार, मी डॉक्टर रवी कुरान्ये. आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज. कालाय तस्मै नमः या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत कहाणी याहू मॅनची. शम्मी कपूर की पुरुष बलि नाही होत समय होत बलवान, भिल्लन लुटत गोपिका वही अर्जुन वही बाण. अर्थात करणारे आपण कोणी नसतो, तर काळ आपल्याकडनं सर्व करवून घेत असतो. आणि एकदा का काळ संपला की धनुर्धारी अर्जुनाला गुराख्याचा बाण चुकवता आला नाही. आपण जे यशस्वी कलाकार बघतो त्यांचा यशस्वी सुवर्ण काळ बघतो, पण त्याआधी त्यांनी पराभवाचे किती पर्वत पार केले असतात हे जाणून घेतलं तर पुढचा प्रवास अधिक गोड वाटेल. पुढल्याच वर्षी दिग्दर्शक लेखराज भाकरी यांचा टोंगावाली हा चित्रपट, ज्यात शम्मी कपूर, अनिता गुहा, बलराज साहनी, संगीत सलील चौधरी यांचं होतं. शम्मी कपूरच्या याहू इमेजच्या आधीचा हा सिनेमा होता. ही गाणी फारच लोकप्रिय होती. हेमंत कुमार लवंगेशकर यांचं हलके हलके चलो सावरे

शम्मी कपूर व गीता बाली यांचा पहिला एकत्र सिनेमा होता मिस कोका कोला, ज्यात त्यांच्यासोबत कुलदीप कौर, जानी वाकर, ललिता पवार आणि ओमप्रकाश, दिग्दर्शक केदार कपूर होते. मिस कोका कोला हीच शम्मी कपूर गीता बालीची पहिली भेट असावी. नंतर काही वर्षात त्यांनी लग्न पण केलं. या सिनेमाचं संगीत ओपी नय्यर यांचं होतं. यात रफी आणि शमशाद बेगमचं एक गाणं, कोई जब दर्द का आंसू

शम्मी कपूर, मधुबाला व अजित यांचा लेखराज भाकरी यांचं दिग्दर्शित केलेला नकाब सिनेमा, संगीत पंडित गोविंदराज यांचं होतं. यातलं लता मंगेशकरचं गाणं एक बऱ्यापैकी गाजलेलं होतं, शोखदाय मस्त निगाहे.

0: मेरे सनम तुझे मेरी कसम गजा कर ले आंखें प्यार।
1: याच वर्षी डाकू नावाचा एक चित्रपट आला होता, ज्यात शम्मी कपूर, शशिकला, कुलदीप कौर, अनवर हुसेन आणि दिग्दर्शक अस्पी इराणी, संगीत स्नेहल भाटकर यांचं होतं। त्यात आशा भोसलेचं हे गाणं हे पण ऐकण्यासारखं आहे, प्यार कहते है जिसे आसमानों ने ही।

यानंतरचा सिनेमा होता मेमसाब, ज्यात मीना कुमारी, किशोर कुमार हे मुख्य भूमिकेत होते. शशी कपूरचं पण काम होतं. त्यात जुन्या नव्याचा संघर्ष आणि अरेंज मॅरेंजवर बरंच भाष्य होतं. निर्माता दर्शक आर सी तलवार, संगीत मदन मोहन, तलत मेहमूद व आशा भोसले यांचं एक गाणं मीना कुमारी आणि शम्मी कपूरवर चित्रित होतं. हमारी गली आना अच्छा जी हे गाणं तुम्ही ऐकलं असेल.

0: तो समझो।
1: सिपे सालार, शम्मी कपूर, नादिरा, कुमकुम यांचा सिनेमा, दिग्दर्शक मोहम्मद हुसेन आणि निर्माता एफ सी मेहरा, संगीतकार इकबाल, तलत महमूद, आशा भोसले यांचं हे गाणं दिलने छेडा है तराना जब से देखा आपको।

रंगीन राते हा एक प्रायोगिक सिनेमा ज्यामध्ये शम्मी कपूर, माला सिन्हा आणि एक पुरुष पात्र केलं होतं गीता बालीने. दिग्दर्शक केदार शर्मा. हा सिनेमा राणी केसरीने बरासा चित्रित करण्यात आला होता. संगीतकार रोशन होते. त्यातलं हे गाणं पण बऱ्यापैकी गाजलेलं होतं, मोरे बालमा मोरे सपना हो.

हा काळ होता 1957 चा, आणि तोपर्यंत जे सगळे हिरो म्हणजे आई वडिलांचं ऐकणारे, फारसे न भांडणारे, हिरोईनला स्पर्श न करणारे, किंवा घरच्यांनी लग्न करू नको म्हटल्यानंतर ज्या घरासमोर जाऊन मेरी याद मे तुम ना आसू बहाना हे सगळे प्रकार शम्मी कपूरला अजिबात मनापासून आवडत नव्हते. तो एक बंडखोर नायक होता. याच काळात हॉलिवूडमध्ये जेम्स डीन याचा बोलबाला होता आणि त्याचा रिबेल विदाऊट ए कॉज हा सिनेमा फारच गाजत होता. आणि बरोबर एल्विस प्रिस्ले म्हणजे नाच गाण्यांचे धमाल शम्मी कपूरने बरोबर सगळं उचललं होतं. ते हॉलिवूडमध्ये एक प्रसिद्ध म्हण आहे, मार्लिन ब्रँडोने लोकांच्या अभिनयाची पद्धत बदलली तर जेम्स डीनने लोकांची जगण्याची पद्धत बदलली. हा काळ 1957 चा, आम्ही म्हटल्याप्रमाणे तेव्हाचे सांस्कृतिक मंत्री केंद्रीय मंत्री बी व्ही केळकर यांनी हे गाणं सिनेमातून काढायला सांगितलं होतं. जवानी आय मस्त मस्त बिन पिये, कारण या गाण्यात बऱ्याचशा स्त्रिया स्लीवलेस ब्लाऊज घालून दाखवल्या होत्या. तुम्ही कदाचित ओळखलं असेल सिनेमाचं नाव, नसेल तर हे गाणं ऐकून नक्की ओळखाल.

सर पर टोपी लाल, हाथ में रेशम का रुमाल, हो तेरा क्या कहना। सिनेमा होता फिल्मिस्तान था, तुमसा नहीं देखा। निर्माता शशधर मुखर्जी आणि दिग्दर्शक नासिर हुसैन, संगीतकार उपिन अय्यर। याची अजून एक आठवण म्हणजे उपिन अय्यर लाहोरवरून मुंबईला आले तेव्हा त्यांचं प्रीतम आनमिलो हे गाणं फारच गाजलं होतं। त्यांचे मित्र पांचोली यांनी त्यांना शशधर मुखर्जीकडे घेऊन गेले आणि त्यांच्यात काही चाली त्यांना ऐकवल्या, पण त्या ऐकून शशधर मुखर्जी म्हणले की तुम्ही लाहोरला वापस जा, उगाच वेळ घालवू नका। काही दिवसांनी उपिन अय्यर परत त्यांना भेटले आणि परत त्यांना स्वतःच्या हार्मोनियमवर काही चाली ऐकवल्या, पण तरीसुद्धा शशधर मुखर्जींनी त्यांना तोच सल्ला दिला, पण उपिन अय्यर ऐकणाऱ्यापैकी नव्हते। मग त्यांनी एका अर्धवट सिनेमाचं बॅकग्राऊंड म्युझिक केलं, तेव्हाही त्यांना बऱ्याच लोकांनी समजावलं की इतरांनी सोडलेला सिनेमा तू करू नको, पण उपिन अय्यर ऐकणाऱ्यांपैकी नव्हते। त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी ज्या हॉटेलमध्ये राहतो त्याचं भाडं थकलेलं आहे महिन्याभराचं, तुम्ही ते भाडं भरत असाल तर मी तुमचं म्हणणं ऐकेल। ते भरायला कोणी तयार नव्हतं। शेवटी तुमचा नाही देखा गाजला, त्यातली गाणी खूप गाजली आणि तेव्हा उपिन अय्यर स्वतः जाऊन शशधर मुखर्जींना भेटले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही मला दोनदा रिजेक्ट केलं होतं। यावर शशधर मुखर्जींची रिॲक्शन एकदम साधी, ते म्हटलं होत आहे ऐसा कभी कभी, कारण म्हणजे तुमचा नाही देखामध्ये आधी देवानंद होता आणि त्यावर वैजयंती मला पण होती, पण देवानंदने तो सिनेमा सोडला त्यामुळे वैजयंती मला पण सोडला। मग फिल्मिस्तानचे मालक जे तोलाराम जालानी होते त्यांनी एक नवीन हिरोईन अमिता हिला घेण्याचं ठरवलं। तुमचा नाही देखाचं हे शीर्षक गीत पण खूपच लोकप्रिय झालं होतं। हे शीर्षक गीत आधी साहिर लुधियानवी यांनी लिहिलं होतं, पण नंतर ते पण सोडून गेले आणि मग हे मजरू सुलतानपुरी यांनी सर्व गाणी लिहिली। या सिनेमात शम्मी कपूर व नासिर हुसेन यांनी विचार विनिमय करून शम्मी कपूरची मॉडर्न स्टाईल, त्याचे कॉस्ट्युम्स, हे सर्व खूप विचार करून सिलेक्ट केलं होतं। सिनेमा एवढा चालला आणि शम्मी कपूरचं बसस्थान एवढं व्यवस्थित बसलं की अमिताला ठरवून देखील या सिनेमाचा फारसा फायदा झाला नाहीच।

0: शम्मी कपूरचा पुढचा सिनेमा होता मिर्झा साहेब, जो एक पंजाबी लोककथेवर आधारित होता, ज्यात शम्मी कपूर मिर्झा आणि श्यामा साहेबाच्या भूमिकात होते.
1: आपण जाणून घेऊया पुढच्या भागात. तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: पुढचा आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: माय सिंपथीज, मुझे आप दोनों से पूरी हमदर्दी है.
3: क्या बात है,
2: दोष में तो है.
3: दिलीप कुमार, लेकर आइए.
4: माफ कीजिएगा, मेरा नाम दिलीप कुमार नहीं है, मेरा नाम तो दिलीप खन्ना है ना?
3: कोई बात नहीं. मिस्टर दिलीप खन्ना
4: जी,
3: ये जो मेरी सहेली है ना अंजू, यानी कि आपकी होने वाली
4: पत्नी.
3: हाँ
4: जी.
3: पागल
4: जी? पागल?
3: बिल्कुल पागल. 5 साल से मेरी ट्रेनिंग में है, फिर भी इसका दिमाग दुरुस्त नहीं.
4: साफ साफ बताइए ना, मुझे बहुत घबराहट हो रही है.
3: 5 साल से मैं सिर्फ एक ही मंत्र इसके कानों में फूंकती जा रही हूँ, शादी मत कर, शादी मत कर, शादी मत कर. लेकिन

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम.

विक्रम, आपकी फरमाइश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

मनाचे अनोखे गहिरे रंग वृत्त छंद आणि गेयतेच्या माध्यमातून उलगडत जाणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका माझी कविता. नवकवींना हक्काचं व्यासपीठ माझी कविता जरूर ऐका दर सोमवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल कर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: न झटको ज़ुल्फ़ से

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांक.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

मुझे तो याद हो गया, आपको याद है? सुनाइए ना, सुनाइए ना।

0: on to www.erosentertainment.com.
1: आपकी फरमाइश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

0: रेडियो विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।
1: मोहब्बत कहाँ थी

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अभिजातशास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास, सूरविश्वास कुमार मंच, अष्टोप्रहर स्वरहोत्र, यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे, चार चौघ, ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाने वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मुलाखती आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जीवन रंग। सादरकर्त्या सुषमा दाते। प्रसारण दर शनिवारी दुपारी 2 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता। तेव्हा ऐकायला विसरू नका जीवन रंग।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: बोलो हात की सफाई की, हात की सफाई की, मेहनत की कमाई की.

0: दादी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा, अर्थातच NEFT उपलब्ध.

0: ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
1: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांक

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं

0: आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
1: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

नमस्कार, भक्ती संगीताच्या या मैफलीत रसिक हो मनपूर्वक स्वागत। हे सारे स्वतःचे गोड, तुम्ही चिलाविले जी झाड, तरी अवधानामृते वाढ सिंपवनी कीजे, अशी साक्षात ज्ञानोबा माऊलीच्या शब्दानंच आपल्या चरणी प्रार्थना। भागवत धर्माची पताका दिगंत फडकत ठेवणारी, ज्ञानापासून आरंभलेली ही ज्ञानगंगा अक्षय अभंग दुथडी भरून वाहणारी, ज्ञान त्रैलोक्याच्या राजानंच बाप रखुमा देवी वराचं वर्णन करण्याचा सोहळा, हा सोहळा हा जणू विठ्ठल होतो। आरंभी त्याच संत सभेत आपण श्रवण महाद्वाराने प्रवेश करावयाचा आहे आणि अनुभवायचा आहे सिंहासने उभा असलेला साक्षात श्री विठ्ठल।

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे ग

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.